नमस्कार. 233 एक मीटर म्हळ्यारच 1287 किलो हर्ट्सांचेर आमी उलयतात. तेच वांगडा 1278 किलो हर्ट्सांचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटा न्यूज ऑन एअर आनी आकाशवाणी पणजी. आयजवार शेनवार, भारतीय सौर दीस 27 आषाढ, शके 1948 म्हळ्यारच 18 जुलय 2026. आता सगळ्याची बरोबर 5:56 आणि 2 सेकंद जातात. आयच्या आकाशवाणी केंद्राच्या प्रसारणातल्या कार्यावळीक आता आम्ही सुरुवात करतात. सुप्रभात.

धिटाईन जगात यश मेळोवपा खातीर क्षमाय करपाक शिकात. धिटायेचो मनीस शांती मेळोवपा खातीर क्षमा करपाक केन्नाच भियेना.

राजन आणि साजन मिश्रा हांणी गायिल्ले जय हनुमान महान ह्या भक्तिगीता उपरांत कार्यावळींत मुखावरे सुवातेर तुमकां आयकूंक दिता वंदिता. हें भक्तिगीत आगभेनो ह्या भक्तिगीतांतल्यान अर्पुया आमची भक्ती, आमची अर्चना, आमची पुजा, आमचे बरे विचार, सद्भावना देवाच्या पांयकडेन आणि ताका वंदीत मागुया की ताजे बेसांव

पाण्यान पैसो आणि उपायान पैसा झाला होता तो नव्हता हेच म्हणचे पडटा. पावसाच्या दिसांनी सगळ्यात चढ जावपी दुयेंस म्हणजे थंडी आणि जोर. हाची चढ फावटी कारणा जाऊन असतात हवेन वाढ जावपी व्हायरसेस म्हणजे सूक्ष्म जीवाणू, आणि मागीर तांचं कुडीचे आक्रमण जातकी सुरुवात जाता ते नाक व्हावप, शिको येवप, दात शेमूड येवप, नाक चोनप आणि मुखार नाका सकयल देऊन तो अटॅक पावता ताळ्याकडे, आणि मागीर किरे ताळो खोखप, दुखप आणि सुरवातीक सुकी आणि मागीर खुबशा फावटी धरकलान भरिल्ली खोकली येवपाक सुरवात जाता. अशी ही खोकली जावपा फाटली आणिकूय कारणां आसात, म्हळ्यार एक तर हवेन आशिल्ले जंतू, तांचो सुरवातीकूच उपाय केलो ना जाल्यार वो

0: सुरवातीकूच उपाय केलो ना जाल्यार वो पेशंटाची प्रतिकार शक्ती उणी पडत जाल्यार ताळ्याकडल्यान आणिकूय सकयल देऊन श्वासनलिकेन आणि थंयच्यान वखदाचो आडखळ मेळ्ळो ना जाल्यार श्वासनलिकेतल्यान आणि सकयल देऊन पुलमावाकडे पावपाक कळाव लागना. आणि ह्या स्थितीन मागीर जोर येवप हे सर्त. खरे तर थंडी जावप हे खंयच्याय ऋतूबदलाक लागूनही जावं शकता. ह्या सगळ्या प्रसाराक व प्रवासाक म्हणूया आडोवपाचो उपाय रोखड्या रोखड्यो जायत जाल्यार थंडी आणि जोर हाचो चड त्रास दिवपी तो थारना. उपाया वांगडा दुयेंतीची प्रतिकार शक्ती मदत करता. तर हे दुयेंस आडप खरेच शक्य आसा वय? हय, ते शक्य आसा. पयले म्हळ्यार जाता तितले पावसांनी वा रिपरीप पसी पडपी पावसांनी भायर वचपाचे टाळप. हे चड करून जावंक जाय भुरग्यां भितर, कारण प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. पुणून भुरग्यांक आडावप कठीण जाता आणि जाणट्यांचो नाइलाज असता आणि पावसान भिजून पासून सदचो दिनक्रम चुकोवंक मेळना. मागीर पावसाचो मारो सहन करचोच पडटा आणि तुमची प्रतिकार शक्ती नासताना पासून हवेन पसरलेले जीव जंतू ज्यांका आम्ही व्हायरस किंवा बॅक्टेरिया म्हणतात त्यांचो नाकावटेन कुडीन प्रवेश जाऊन सुरुवात जाता ती ताळो खवखवप, मागीर सुकिये आणि मागीर खुबशा फावटी धरकलान भरिल्ली खोकली येवपाक सुरुवात जाता. मागीर श्वास नलिकेन येऊन पुलमावाच्या भितर पावून भितरल्या नळ्यांक ब्रॉंकायाक दाह पावून खोकली चड जावप, धवी आणि उपरांत पाचवी धरकला भरिल्ली खोकली येवप अशी लक्षणां दिसपाक सुरुवात जाता. वांगडा कडकडो भरून जोर येवप हे सगळे एका फाटल्यान एक सुरू जाता. हांगा म्हणून दुयेंस सुरवातीकूच दोतोराक दाखोवन ताज्या सल्ल्यान वखदां घेवप हे उत्तम, चड करून सान भुरगीं आणि जाणटी मनशां हांकां. वो डायबिटीज, ब्लड प्रेशर ही दुयेंसां आशिल्ल्या मनशांनी तेजी दोतोरा कडल्यान तपासणी करप योग्य, कारण स्वताची प्रतिकार शक्त आजार आडोवपाक हांगा उणी पडटात. आणि खूप कारणां आसात जाका लागून जोर येऊ शकता. जोर हे खरे तर इन्फेक्शनची एक सूचना आसा. म्हणटकी आणि खंयी जंतू संसर्ग जाल्यार जोराची लागण जाऊ शकता. आमचे बॉडी टेम्परेचर साधारण 97.5 ते 98.5 पर्यंत असता त्यांना आम्ही त्याला नॉर्मल म्हणता. पण हो आकडो शरीरान हुपलो आणि आंग गरम लागले जाल्यार कुडीन किदे तरी असामान्यता झाल्या हे सर्त. हे चडशे जाऊ शकता जंतू संसर्गान आणि ते तकलीपासून पाया मेरेन हो संसर्ग खंयू जाऊ शकता. तातून आमचे शरीर ताजो प्रतिकार करपाचो प्रयत्न करता, पुणून जेन्ना ती उणी पडटा वो जंतू संसर्गाची व्याप्ती चड असता त्यांना आम्ही हार मानची पडटा. जोर हो जायत्या कारणांनी येऊ शकता. थंडी झाल्यार, पोटान जावपी जायती दुयेंसां आसत व किडनीचे आजार, खंयचोय अवयव जंतून बाधित जाता आणि आमची प्रतिकार शक्ती उणी पडटा त्यांना त्याचे पहिले लक्षण जाऊन असा जोर, जो बारीक जोरापासून 104 ते 105 मेरेन वचू शकता. साधो वशी खाऊनही येऊ शकता. तर जोराचे लक्षण दिसल्यास बेगोबेग दोतोराकडे वचपूच योग्य.
1: संजीवनी ह्या भलायके संदर्भात आशिल्ले कार्यावळीन तुम्ही ऐकताले थंडी आणि जोर ह्या विषयाचे डॉक्टर ज्योती वेनेकर आणि दिल्ली माहिती. सकाळची 6:55 आणि 14 सेकंद जातात. ऐकपेन उतर एक वार अशा कार्यावळींचो आस्वाद तुमकां घेऊन दिवच्या पहिली ह्या खिणाक घेऊया एक नदर आमच्या म्हादई चॅनलचेर वितरापी तर एक वार अशा कार्यावळींच्या रुपरेषेचेर.

सकाळच्या 8 वेळा जाऊन 50 मिनिटात साऊंड आणि उपरांत 9 वर जाऊन 30 मिनिटांचेर ऐकात मराठी गीतांची कार्यावळ. कांतरांचो आस्वाद ह्या सकाळच्या 10 वरां जाऊन 5 मिनिटांचेर तर 10 वरां जाऊन 30 मिनिटांचेर तुमकां ऐकूंक मेळटली हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळ. आणि ह्या कार्यावळींत ऐकात विदुषी सुहासिनी कोरटकर हांचे गायन. तांणी आपल्या गायनांतल्यान सादर केलो राग भटियार. गाता रे हे मेरा दिल ही कार्यावळ तुमकां ऐकूंक मेळटली सकाळच्या 11 वरां जाऊन 5 मिनिटांचेर तर उपरांत दनपारच्या 12 वरां जाऊन 10 मिनिटांचेर बायलां खातीर आशिल्ली कार्यावळ तुमकां ऐकूंक मेळटली अस्तुरी. आणि ह्या कार्यावळींत आज ऐकात बलवान एक काणी किरण म्हांबरे हांणी सांगिल्ली. कांद्रा ओवळा ही कांतारांची कार्यावळ ऐकात दनपारच्या 1 वरां जाऊन 5 मिनिटांचेर तर उपरांत सदाफुली ही कोंकणी गीतांची कार्यावळ तुमकां ऐकूंक मेळटली 1 वरां जाऊन 40 मिनिटांचेर. हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ ऐका 2 वरां जाऊन 30 मिनिटांचेर तर उपरांत सांजेच्या 5 वरां जाऊन 30 मिनिटांचेर युवा आणि मराठीतल्यान ह्या कार्यावळींत ऐकात वयाच्या या वर्णावरती ही काणी गौतमी चोरलेकर हांणी सांगिल्ली. रोजगार माहिती असली सांजेच्या 6 वरां जाऊन 10 मिनिटांचेर तर शब्दुली हे कार्यावळ ऐकात सांजेच्या 6 वरां जाऊन 15 मिनिटांचेर आणि उपरांत 6 वरां जाऊन 30 मिनिटांचेर ऐकात कोंकणीतल्यान राष्ट्रीय खबरो. अखिबनो 6 वरां जाऊन 35 मिनिटांची असली कांतारांची कार्यावळ तर भावगीतांचो आस्वाद घ्यात सांजेच्या 7 वरांचेर. 7 वरां जाऊन 20 मिनिटां ते 7 वरां जाऊन 30 मिनिटां मेरेन आस्वाद घ्यात कोंकणीतल्यान प्रादेशिक खबरांचो तर उपरांत 7 वरां जाऊन 30 मिनिटांचेर चावडेर ह्या कार्यावळींत ऐकात यशकीर्ती सांस्कृतिक मंडळ हांणी सादर केल्ली लोकगीतां. हे लोकसंगीत तुमकां ऐकूंक मेळटले चावडेर ह्या कार्यावळींतल्यान. उपरांत समाचार संध्यासरी 8 वरां जाऊन 45 मिनिटांचेर तर करंट अफेर्स ऐकात 9 वरां जाऊन 30 मिनिटांचेर. रातच्या 10 वरांचेर ऐकात संगीताची राष्ट्रीय कार्यावळ जी आम्ही संक्षेपित करतली आमच्या दिल्ली केंद्रावेल्यान. आणि उपरांत रातच्या बरोबर 11 वरां जाऊन 12 मिनिटांचेर आम्ही आमच्या म्हादई चॅनलावेल्यान तुमचो निरोप घेतली. तर ही आशिल्ली रूपरेषा आमच्या म्हादई चॅनलचेर वितरावपी तरेकवारच्या कार्यावळींची. मैकतात 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्झचेर आकाशवाणी पणजी केंद्राचं म्हादई चॅनल. ऐकपनो म्हादई चॅनलचेर बरोबर 7 वरांचेर ऐकात दिल्ली केंद्रावेळान सहक्षेपी जावपी हिंदीतल्यान खबरो. आणि उपरांत 7 वरां जाऊन 5 मिनिटांचेर दिसाच्या मुखेल खबरा उपरांत तुमची आमची भेट जातली शुभप्रभात ह्या कार्यावळींतल्यान. ऐकत रावत आकाशवाणी पणजी केंद्राचं म्हादई चॅनल 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्झचेर.

अगपनो म्हादई चॅनलाचेर सगळ्याच्या बरोबर 7 वर जाऊन 5 मिनिटांचेर तुमकां आयकूंक मेळटली शुभप्रभात ही कार्यावळ. तर ह्या कार्यावळी मजगती 7 वर जाऊन 25 मिनटां तर 7 वर जाऊन 30 मिनटां मेरेन आस्वाद घेयात कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरांचो. उपरांत दिल्ली केंद्रावेल्यान सगळ्यो जावपी मराठीतल्यान खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो 8 वर जाऊन 30 मिनटांचेर. जाच्या उपरांत 8 वर जाऊन 40 मिनटांचेर एकात कोंकणीतल्यान राष्ट्रीय खबरो. हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ चित्रसंगीत तुमकां आयकूंक मेळटली.

0: 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलो हर्ट्झांचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजे केंद्राचं म्हादई चॅनल. आयकू भिनो म्हादई चॅनलचेर या खिणाक माई मोगाचो योगा दिता तुमका सगळ्यांक म्हणून ह्या सकाळच्या वेळार शुभ प्रभात.
1: प्रभातम प्रभातम

0: सकाळी बरोबर 7:52 आणि 52 सेकंद जातात. मायमोगाचं युग काढता शुभप्रभात ह्या कार्यवळीत आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेवी चॅनलाचेर. अकबेनो ही कार्यवळ सुरुवात करताना तुमकां ऐकूंक दिता आजच्या दिसाचें खाशेलेपण, आजच्या दिसाची विशिष्टताय आमच्या दिनविशेष ह्या सेगमेंटातल्यान.
1: दिनविशेष

अठरा जुलय दिनविशेष. आयचो हो दीस आपले भितर कितलीशेच खास अशी कारणां घेवन येता. अठरा जुलय हो दीस अण्णा भाऊ साठे स्मृतीदीस म्हणून पाळटात. तुकाराम भाऊराव साठे म्हळ्यारच अण्णा भाऊ साठे, ते एक मराठी समाज सुधारक, लोककवी आणि लेखक. तांचे साहित्य म्हळ्यारच समाज मनाचो ठाव घेवपी, अंतर्मनाचो एक हुंकार अशें म्हणू येता. समाज परिवर्तनाचो विचार तांणी आपल्या साहित्यांतल्यान मांडलो. स्वातंत्र्याच्या चळवळीच्या जनसागरांत गुतिल्ल्या मनशाक अण्णा भाऊ हांच्या लेखणेंतल्यान समर्थपणान एक आशावाद मेळ्ळो. ग्रामीण, पददलित आणि लाचारीचे जगणे जगपी मनशाक आणि अन्याया विरुद्ध उभे रावपाक तांणी प्रेरित केले. आयज तांचो स्मृतीदीस. आयचो हो दीस म्हळ्यार 18 जुलय हो दीस आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दीस म्हणूनय पाळटात. आंतरराष्ट्रीय म्हळ्यार लोकशाही खातीर संघर्ष आणि जगभरांत शांतता पसरोवपी विचार नेल्सन मंडेला हांणी मांडले. तांच्या ह्या योगदानाच्या स्मृतीक अर्पित आयचो हो दीस 18 जुलय. 18 जुलय 2009 हे दिसा न्यूयॉर्कांत पयलेच फावट मंडेला दीस सुरू केलो. संयुक्त राष्ट्र महासभेन 10 नोव्हेंबर 2009 हे दिसा एक ठराव संमत करून 18 जुलय हो दीस आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दीस म्हणून घोषित केल्लो. आयज आपलो जल्माचो दीस मनयता बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा. मिस वर्ल्ड ही आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा जिखपी ती 5वी भारतीय महिला. द हिरो ह्या चित्रपटांतल्यान बॉलिवूडांत तिणे 2003 वर्सा पावल घाले. तिका दोनदा राष्ट्रीय पुरस्कार फावो जाला. आयचेच हे दिसा 1857 वर्सा मुंबई विश्वविद्यालयाची स्थापना जाल्ली. 18 जुलय 1918 हे दिसा शांततेचो नोबेल पुरस्कार मेळपी दक्षिण आफ्रिकेतले माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला हांचो जल्म जाल्लो. तर 2012 वर्सा हिंदी चित्रपट क्षेत्रांत सुपरस्टार म्हणून वळखुपी आणि आपली खास अशी वळख तयार करपी प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेते, निर्माते आणि राजकारणी राजेश खन्ना हांकां मरण आयिल्ले म्हणटकच आयज तांचो स्मृत.

0: स्मृती दीस.
1: आयचेच हे दिसा 1925 वर्सा एडॉल्फ हिटलर हांणी मायन कांफ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रकाशीत केले. तर कॅलिफोर्नियांत इंटेल कंपनीची स्थापना जाली आयचे दिसा 18 जुलय 1968 वर्सा. 1980 वर्सा आयचेच दिसा भारतान SLV-3 ह्या अवकाश यानावरवी रोहिणी 1 या उपगिऱ्याचे अंतराळांत यशस्वी अशे प्रक्षेपण केले. गझल सम्राट मेहदी हसन हांचो जल्म आयचो 1927 वर्सांतलो. तर भारतीय गायक गीतकार आणि अभिनेता सुखविंदर सिंग हांचोय जल्माचो दीस आयचोच 18 जुलय 1971 वर्सांतलो. तर ह्यो आणि अश्यो खास गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 18 जुलय.
2: दिन विशेष.

शान हाणी गायले हैं गीत में ऐकले हैं आगा आगा तारिया आणि ऐकपनो हा ज्या सांगतक वेळ झालो असा शुभ प्रभात ह्या कार्यक्रमीन घेऊपाचो एक लहानसो विसव कारण 7:25 तुमच्या खातीर आम्ही घेऊन येतात कोकणीतल्या प्रादेशिक खबरो 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलो हर्ट्झांचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजे केंद्राचं हो म्हादई चॅनल काय ऐकण्यातच येतात 7:25 कोकणीतल्या प्रादेशिक खबरो

नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. राज्यांतले रिक्षा चालक तशेंच मोटरसायकल पायलटांक इलेक्ट्रीक गाडयांच्या खरेदीचेर 50% अनुदान दिवपी येवजण सुरू जातली. ही येवजण तयार करपाचे आदेश मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी बसकेंत दिल्या. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी नवीकरणीय उर्जा खात्याची बसका घेतली. बसके उपरांत मुखेलमंत्र्यांनी ही म्हायती दिली. उद्देगांनी डिझलाचेर चलपी जे जनरेटर आसा ते बदलून बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम्स तांकां दिवपाक जाय, हाचेर लेगीत बसकेंत विचार जालो. 10 वर्सां पुराय जाल्ले कदंबा बशीक डिझल इंजिना ऐवजी सीएनजी इंजीन बसयतले अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी गोंयचो स्क्वॉश खेळगडो यश फट्टे हाका 12.5 लाख रुपयांची अर्थीक मजत दिल्या 2028 वर्साच्या लॉस एंजलस ऑलिंपिक खेळा सर्तीच्या तयारी खातीर. मुखेलमंत्र्यांनी ताका अतिरिक्त खाशेलो अर्थीक आदार दितले अशें

0: सकाळची 7 जाऊन 30 मिनिटं आणि 48 सेकंद जातात. तुम्ही ऐकता 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलो हर्ट्सचे आकाशवाणी पणजी केंद्राचं महादेवी चॅनल. अखिपनो महादेवी चॅनलाचेर ह्या खिणाक तुम्ही आस्वाद घेतात शुभ प्रभात ह्या कार्यवळीचो. आणि ह्या कार्यवळीत तुमका व्हरता कार्यवळीच्या मुखावले सेगमेंट आकडे जो जावन आसा गोंय खबरापत्र.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक

0: hace caer.
1: नमस्कार. सरभोवतण कार्यवळीन माये मोगाचो येवकार देता हांव पद्मश्री गुरुदास पार्सेकार. आषाढ शुद्ध प्रतिपदाचो दीस कालिदास दीस म्हूण मनयतात. ह्या दिसाक खाशेले म्हत्व मेळा, कित्याक महाकवी कालिदासान आपल्या मेघदूत या कवितेची सुरवात आषाढस्य प्रथम दिवसी हे फामाद ओळीन केल्या. देखून साहित्य मोगी आनी संस्कृत विद्वान हो दीस कालिदासाचो दीस मानतात. महाकवी कालिदास हो संस्कृत साहित्यातलो एक महान कवी आणि नाटककार. तांका कवी कुलगुरु असे म्हणतात. कालिदास दीस हो फकत एक व्हड कवीचो उगडास करपाचो दीस न्हय, तर भारतीय संस्कृताय, साहित्य आणि भाषेची गिरेस्त परंपरा मनोवपाचोय दीस. ह्या दिसा तांच्या साहित्याचे वाचन, कविता वाचन, व्याख्याना आणि सांस्कृतिक कार्यावळी घडवून हाडून तांच्या वावराची परब मनयतात. तांच्या रचनांची वळख तरणाट्या पिळगेक जावची म्हणून गोयांत साबर वाठारांनी 15 जुलै ह्या दिसा अशोच विंगड विंगड कार्यावळी घडोवन हाडली.

0: आषाढ महिनो सुरू जाता तसो पुराय वातावरण भक्तिमय जाता. महाराष्ट्रा भशेन गोंयांतय आषाढी एकादशीक व्हड म्हत्व आसा. आषाढी एकादशीच्या सुमार 15 ते 20 दीस आदी गोव्यातल्या वेगवेगळ्या गावांतले वारकरी दिंडी घालीत वारी चलतात. सत्तरी, दिचोली, फोंडे, पेडणे, बार्देस, तिसवाडी, साश्टी, केपे, काणकोण ह्या सारख्या जायत्या सुवाती वयल्यान भक्त विठ्ठल देवाचे नाव जपून वारयेक भायर सरतात. तकलेर तुळस, गळ्यान तुळशीची माळ आनी तोंडान विठ्ठल विठ्ठल असो जप करून ताळ मृदुंगा वाजोवन हे वारकरी दर दिसा कितलेशेच किलोमीटर चलतात. वाटेर गावांनी तांकां गांवकार येवकार देतात. जायत्या सुवातींनी थळावे नागरीक तांकां पिवपाचे उदक, जेवण आनी विसव घेवपाची वेवस्था करतात. देखून ह्या वारयेंतल्यान तीर्थयात्रा बरोबर सेवा, मजत आनी भावपण हाचेय दर्शन घडटा. ह्या वर्सा एकादशी निमतान खुबशा वाठारांतल्यान भक्त विठ्ठल नामाचो गजर करीत पंढरपूर यात्रेक भायर सरल्यात. ह्या संदर्भान ह्या वारयेचे महत्व, तांची परंपरा विठ्ठलापूर साखळीच्यान 12 जुलयाक भायर सरिल्ल्या पंढरपूरच्या भक्ती प्रवासाविशी संतोष चारी हांचे कडल्यान जाणून घेवया.
1: नमस्कार, म्हजे नाव संतोष गोविंद चारी. हांव एक वारकरी, श्री माऊली वारकरी संप्रदाय विठ्ठलापूर साखळी गोवा. तिसरी आषाढी पायवारी विठ्ठलापूर ते पंढरपूर 12 जुलय आयतारा ही पायवारी साखळे विठ्ठलापूर देवळांतल्यान भायर सरली. ही वारी 24 जुलय दनपारां पंढरपूर पावतली. 25 जुलयक शेनवारा आमी आषाढी एकादशी व्हड उमेदीन मनयतले. अंदू ह्या वारीन 45 अस्त्र्यो आनी 125 दादल्यांचो आस्पाव जावन आसा. वारीन तरणाट्यांची संख्या पळोवन फुडल्या काळांत तरणाटे मोठ्या संख्येन सामील जातले अशें दिसून येता. 83 वर्सांचो जाण्टेलो आनी 7-8 वर्सांची भुरगीं ह्या वारीन आसा. आतांच्या काळांत तरणाट्याचें जिवीत सुखाचें, समाधानाचें जावपाक मोठ्या संख्येन वारीन तांच्यांनी उतरपाक जाय. तरणाट्याच्या बऱ्या जिविता खातीर एक तरी तांच्यांनी वारी करची हें खरें. रामकृष्ण हरी.
0: देव बरें करूं संतोष चारी तुमकां. शेकड्यांनी वर्सां सावन चलत आयिल्ली ही परंपरा आयज मेरेन संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ ह्या संतांनी दिल्लो मोग, समता, मनीसपण आनी भक्ती हाचो संदेश तिगोवन दवरता.

संवसारीक युवा कुशळटाय दीस 15 जुलयाक मनयतात, जो ह्या वर्सा बुधवारा मनयलो. हो दीस तरणाट्यांक रोजगार आनी येसस्वी फुडारा खातीर तयार करपी वेव्हारीक कुशळतायेन सज्ज करपाचे म्हत्व उक्ते करता. आयच्या वेगान बदलपी युगान फकत शिक्षण गरजेचे न्हय, तर त्या वांगडा संवाद, सृजनशीलता, समस्या सोडवप, संघटनात्मक वावर, डिजिटल साक्षरता, फुडारपण अशी कौशल्या वैयक्तीक वाड आनी राष्ट्रीय उदरगती खातीरूय गरजेची आसा. नवी कुशळटाय शिकून तरणाटे चड स्वतंत्र आनी समाजान सकारात्मक योगदान दिवपाक सक्षम जातात. ह्या वर्सा ह्या खाशेल्या दिसा निमतान भारत आनी आफ्रिकेन कार्यरत आशिल्ल्या वेदांता आयन अँड स्टील लिमिटेड ह्या मुखेल कंपनीन फुडारा खातीर सक्षम आनी कुशळ कामगार तयार करपाची आपली वचनबद्धताय परतून उक्तायल्या. स्किल फॉर द शेअर्ड फ्युचर ह्या विशया खाला केल्ल्या ह्या उपक्रमाचो देशभरातल्या 1 लाखा परस चड लोकांक फायदो जाला. गोव्यातली सेझा टेक्निकल स्कूल फाटल्या 3 दशका सावन तांत्रीक कुशळटाय उदरगतीचेर काम करीत आसा. गोव्यातल्या तरणाट्यांक दर्जेदार तंत्रीक शिक्षण दिवपा वांगडाच चलयांच्या सहभागांक खासा प्रोत्साहन दिता. वेगवेगळे उपक्रम VISL तरणाट्याचे उदरगतीचो समग्र दृष्टीकोन दाखयतात. दरेकान शिकत राहून स्वतः सुदारपण हाडून तांच्या प्रतिभेचो वापर करून आमच्या राष्ट्रा खातीर उजवाडाचो फुडार तयार करपाक प्रोत्साहन दिव्या, असो संदेश आमकां ह्या खाशेल्या दिसा मेळ्ळो.

0: गोय कला अकादमीच्या हिंदुस्थानी संगीत आणि नृत्य विभागावतीन सुरमणी पंडित राजेंद्र कुलकर्णी हांच्या मार्गदर्शनाखाला काल आणि आयज एक खाशेली बासरी वादन कार्यशाळा आयोजित जाता. कला अकादमीच्या ब्लॅक बॉक्सान आयोजित या कार्यशाळेविषयी अधिक माहिती देतात डॉ सपना नाईक.
1: नमस्कार, हांव डॉ सपना नाईक, डायरेक्टर हिंदुस्थानी संगीत व नृत्य विभाग कला अकादमी गोय.

0: हिंदुस्थानी संगीत व नृत्य विभाग घडोनहट्टा 2 दिवसाची बासरी कार्यशाळा 17 आणि 18 जुलै या कार्यशाळेत मार्गदर्शन करपाक सुरमणी पंडित राजेंद्र कुलकर्णी हाजीर आसतले. संगीतप्रेमी कला रसीक आणि बासरी शिकपाची आवड आशिल्ले सगळ्यांक ही सुवर्ण संधी आसा. ही कार्यशाळा सगळ्यां खातीर खुली आसा आणि पूर्णपणान विनामूल्य आसा. थळ ब्लॅक बॉक्स कला अकादमी गोय वेळ सकाळची 10 वरां सावन तुम्ही सगळी व्हड संख्येन येवपाचे. तुमकां सगळ्यांक मायेमोगाचे आपोवणे.
1: देव बरे करू डॉक्टर नायक तुमकां.

शुभ प्रभात. ह्या कार्यावळीतल्यान तुम्ही ऐकलो आमचो हो सेगमेंट. आमची ही कार्यावळ सरभोवतण आणि सादर करपी आशिली पद्मश्री पानसेकर. 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलो हर्सांचेर ह्या खेळात तुम्ही ऐकतात शुभ प्रभात ही कार्यावळ. आणि ही कार्यावळ मुखार व्हरतना तुमकां ऐकूंक दिता शंकर महादेवन हांणी गायिल्ले हे सुंदरशे गीत पांचवी चोळी. कारण सरभोवतण ह्या सेगमेंटा उपरांत वेळ जालो आसा सप्तसुरांच्या सेगमेंटाचो. येता हे गीत.

233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्झांचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं म्हादई चॅनल. ऐकबनो म्हादई चॅनलाचेर.

नमस्कार, हा राजेश श्रीकामत आणि सत्कार मुखील खबरो. राज्यातल्या रिक्षाचालक तसेच मोटरसायकल पायलटांक इलेक्ट्रीक गाड्यांच्या खरेदीचेर 50% अनुदान दिवपी येवजण सुरू जातली. ही येवजण तयार करपाचे आदेश मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी दिल्या. पीएमई ड्राईव्ह येवजणेखाला गोयात 70 नव्या इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग स्टेशनांची उभारणी करतले अशी माहिती मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोयाक सगळ्या मळार आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरवी सशक्त करपाच्या फाटभुयेर गोय माहिती आणि तंत्रगिन्यान खात्याचे काम सुरू झाला. बायला डिजिटल सशक्तीकरण येवजणेत भाषा समजून घेवपाक भाषिनी एपाचो महत्वाचो उपयोग जातलो अशें गोय माहिती आणि तंत्रगिन्यान मंत्री रोहन खंवटे हांणी सांगला. गोय नगर नियोजन खात्यान नियोजन कायद्याच्या कलम 39 अ खाला प्रादेशिक 2021 आराखड्याच्या मसुद्यात गोयातल्या 11 गावांतल्यान 73,008 चौकण मीटर सुवातीची वसणुकीच्या वाठारात रुपांतरण करपाच्या प्रस्तावाक मान्यता दिवपाच्या फाटभुयेर नागरिकांकडच्यान 30 दिसां भितर हरकत आनी सुचोवण्यो मागयल्यात. मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी गोंयचो स्कॉश खेळगडो यश फडते हाका 12.5 लाख रुपयांची अर्थिक मदत दिल्या. राज्यातल्या गुणवंत खेळापटूंक सगळे फाटबळ दिवपाक सरकार वचनबद्ध आसा अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां. अखिल भारतीय 5व्या चारोळी संमेलनात भेटयतले केरळातल्या अरुधंती राव आणि गोयच्या एनडी कोलवाळे हांकां कोंकणी चारोळी पुरस्कारान सन्मानित करतले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते 20 राज्यांमधल्या 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं लोकार्पण, तसंच हायड्रोजनवर चालणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेगाडीचा आरंभ, मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत भारत आणि जपान यांच्यातील चर्चेत समाधानकारक प्रगती, परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा, महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ, अमेरिकेकडून इराणवरील हल्ल्यांच्या व्याप्तीत वाढ आणि वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स यांचं निधन. अमृत भारत योजनेअंतर्गत पुनर्विकसित करण्यात आलेल्या देशाच्या 20 राज्यांमधल्या 75 अमृत रेल्वे स्थानकांचं काल संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आलं. अमृत भारत स्थानक योजना ही जगातली सर्वात मोठी स्थानकांच्या पुनर्विकासाची योजना असून 1,570 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह हे काम करण्यात आलं आहे. काल लोकार्पण झालेल्या 75 स्थानकांमध्ये महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील बारामती आणि बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. विकास भी विरासत भी म्हणजेच विकासासोबत वारशाचंही जतन हे सूत्र ठेवून या स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देतानाच त्यातून स्थानिक संस्कृती वारसा आणि स्थापत्यकलेचंही दर्शन घडेल अशा पद्धतीनं या स्थानकांचा पुनर्विकास

करण्यात आला आहे. याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते दोन नव्या रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. तसंच जवळपास 5,500 कोटी रुपयांच्या रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधांचंही उद्घाटन करण्यात आलं. तत्पूर्वी हरियाणात जिंद इथं काल सकाळी पंतप्रधानांनी देशातल्या पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. ही रेल्वे जिंद ते सोनीपत या मार्गावरून धावणार आहे. ही गाडी रचनेपासून ते निर्मितीपर्यंत पूर्णपणे भारतात तयार करण्यात आली आहे. त्यामुळे ही रेल्वेगाडी मेक इन इंडियाचं उत्तम उदाहरण असल्याचं पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले. तर देशातली पहिली हायड्रोजन चलित रेल्वे हे एक ऐतिहासिक यश असल्याचं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. या रेल्वेत हायड्रोजनचं रुपांतर वाफेत होत असल्यामुळे ती धावताना होणारं कार्बन उत्सर्जन शून्य आहे. यामुळे भारत आता हायड्रोजनवर चलित रेल्वेगाड्या चालवणाऱ्या मोजक्या देशांच्या गटात सामील झाला आहे. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल प्रकल्पाबाबत भारत आणि जपान यांच्यात सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये समाधानकारक प्रगती होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. समाज माध्यमावरील एका पोस्ट संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी हा खुलासा केला. जपान भारताला E20 श्रेणीतील ट्रेन पुरवणार आहे, मात्र ती 2030च्या सुरुवातीलाच उपलब्ध होईल. सध्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचं बांधकाम वेगानं सुरु आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा 2027 कार्यान्वित होईल, असंही जयस्वाल यांनी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना बुलेट ट्रेनच्या कामातील प्रगतीबाबत माहिती देताना सांगितलं. येत्या सोमवारपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या व्यूहरचनेबाबत चर्चा करण्यात आली. दरम्यान या पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगानं सरकारनं उद्या राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन सरकारकडून राजकीय पक्षांना केलं जाण्याची शक्यता आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 तारखेपासून 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या 3 दिवसांच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आज ते भारत बांगलादेश सीमेजवळील जुमागाच इथल्या सीमा सुरक्षा दलाच्या चौकीला भेट देणार आहेत. या भेटीवेळी ते बीएसएफ जवानांशीही संवाद साधणार असून प्रहरी संमेलनाला संबोधित करतील. तसंच ते वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होण्याबरोबरच बीएसएफशी संबंधित विविध विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल टालिन इथं एस्टोनियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्गस साखना यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, डिजिटल परिवर्तन, सायबर सुरक्षा आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात भारत एस्टोनिया सहकार्य वाढवण्याच्या विविध मार्गांविषयी चर्चा केली. भारत युरोपीय महासंघ यांच्यातील मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी अंतिम निष्कर्षाप्रत पोचल्यानंतर आता नवीन संधी निर्माण करण्याबाबतही त्यांनी आपले दृष्टिकोन मांडले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात 138.1 किलोमीटर लांबीच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. पुणे विभागातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशानं या प्रकल्पांचं काम हाती घेण्यात येत आहे. हे महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे, अहिल्यानगर, सोलापूर आणि औद्योगिक पट्ट्यांमधील संपर्क अधिक वेगवान होण्याबरोबरच प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होण्यास मदत होणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया अर्थात एसआयआरला 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलैऐवजी 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील. त्यावर 16 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. इस्रायलनं गाझापट्टीत एका प्रेतयात्रेवर केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 7 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. नुसरत निर्वासित छावणीतील आवदा रुग्णालयानं या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याबाबत इस्रायली सैन्याकडून कोणतीही त्वरित प्रतिक्रिया

व्यक्त करण्यात आलेली नाही. होर्मुझच्या समुद्रधुनीवरून सुरू असलेला संघर्ष अधिक तीव्र झाला असून अमेरिका आणि इराण यांनी काल पश्चिम आशियातील परस्परांच्या पायाभूत सुविधा आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य करून आणखी हल्ले केले. इराणची लष्करी क्षमता आणखी कमकुवत करण्याच्या उद्देशानं हल्ल्यांची व्याप्ती वाढवत सलग सातव्या दिवशी विशेषतः पूल आणि ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करून हल्ले केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडकडून सांगण्यात आलं. अमेरिकेनं काल रात्री केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये इराणच्या दक्षिण भागातील होर्मुझगन प्रांतातील पूल उद्ध्वस्त झाल्याचं इराणच्या सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीनं म्हटलं आहे. मेक्सिकोच्या दक्षिण किनारपट्टीलगतच्या भागाला काल 7.4 तीव्रतेचा भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपामुळे तूर्त तरी कोणत्याही नुकसानीचं वृत्त नसल्याचं मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शिनबॉम यांनी आपल्या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. सुनामीचा धोका लक्षात घेता खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून नागरिकांनी समुद्र किनाऱ्यांवर जाऊ नये असा सल्लाही त्यांनी दिला आहे. टोकियो इथं सुरू असलेल्या जपान बॅडमिंटन खुल्या स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत पीव्ही सिंधू हिची लढत आज चीनच्या चेन युफेईशी होणार आहे. उपांत्यपूर्व फेरीतल्या कालच्या सामन्यातून जपानच्या नोझोमी ओकुहारा हिनं माघार घेतल्यामुळे पीव्ही सिंधूनं अंतिम 4 खेळाडूंच्या उपांत्य फेरीत धडक मारली. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात आज मियामी स्टेडियमवर तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 2:30 हा सामना सुरू होईल. वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर गारफील्ड तथा गॅरी सोबर्स यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. अष्टपैलू खेळाडू असलेल्या सोबर्स यांनी 1954 ते एप्रिल 1974 या आपल्या कारकिर्दीत 93 कसोटी सामने खेळले. यात त्यांनी 8,032 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी 235 बळी घेतले होते. क्रिकेटमधील उत्कृष्ट खेळाडू असा नावलौकिक असलेल्या सर गॅरी सोबर्स यांचा क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजला मानाचं स्थान मिळवून देण्यात मोलाचा वाटा होता. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते 20 राज्यांमधल्या 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं लोकार्पण, तसंच हायड्रोजनवर चालणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेगाडीचा आरंभ, मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत भारत आणि जपान यांच्यातील चर्चेत समाधानकारक प्रगती, परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा, महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ, अमेरिकेकडून इराणवरील हल्ल्यांच्या व्याप्तीत वाढ आणि वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स यांचं निधन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी काल जालंधरात 5,000 कोटी रुपया परस चड किमतीच्या वेगवेगळ्या रेल्वे आनी रस्ते मुळाव्या सुविधा प्रकल्पांचे उक्तावण आनी पायाभरणी केली. तशेंच हरियाणातल्या जिंद रेल्वे स्थानकावेल्यान जिंद आनी सोनीपत मजगती धांवपी भारताच्या पहिल्या हायड्रोजन संचरीत रेल्वेगाडयेक 5वो वांटो दाखयलो. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आयज अस्तंत बंगालातल्या भारत बांगलादेश शिमी लागसार जुमागाच हांगा बीएसएफाच्या 18व्या बटालियनाच्या बॉर्डर आउटपोस्टाक भेट दितले. वेपार आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी टॅलिन हांगा एस्टोनियाचे परराष्ट्र मंत्री मार्गस साहनकना हांची भेट घेतली. केंद्रीय रस्तो येरादारी आनी महामार्ग मंत्री नितीन गडकरी आनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आयज पुण्यात 3 मुखेल राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची बुन्याद घालतले. बॅडमिंटनात आज सकाळी टोकियो जावपी जपान ओपन सर्तीच्या बायलांच्या एकोडी सर्तीत भारताची पीव्ही सिंधू उपांत्य फेरयेत चीनाच्या चेन युफेई आड खेळटली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी काल जालंधरात 5,000 कोटी रुपया परस चड किमतीच्या वेगवेगळ्या रेल्वे आनी रस्ते मुळाव्या सुविधा प्रकल्पांचे उक्तावण केले आनी पायाभरणी केली. ह्या प्रकल्पांचो उद्देश संपर्क वेवस्था बळकट करप, प्रवाशांची सोय सुधारप आनी ह्या क्षेत्रातल्या आर्थिक विकासाक गती दिवप आसा. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत मोदींनी जालंधर कँट सयत 75 पुनर्विकसीत रेल्वे स्थानकांचे उक्तावण केले. त्यांनी 20 राज्यांमधल्या पुनर्विकसीत रेल्वे स्थानकांचे आभासी पद्धतीन उक्तावण केले. यावेळी केंद्रीय रेल्वे आणि माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव तसेच हेर मानेस्त उपस्थित आशिले. ताचे आदी त्यांनी चंदीगडात भलायकी सेवा, शिक्षण आणि रस्तो मुळावी सुविधा यासारख्या महत्वाच्या क्षेत्रांमध्ये सुमार 4,700 कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या विकास कामांचा शुभारंभ केला.

0: मजगती प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी हरियाणातल्या जिंद रेल्वे स्थानकावेल्यान जिंद आनी सोनीपत मजगती धावपी भारताच्या पहिल्या हायड्रोजन संचलित रेल्वे गाडयेक पाचवो बावटो दाखयलो.
1: आज भारतीय रेल ने भी 21वीं सदी की इस टेक्नोलॉजी में एक बड़ा स्टेप लिया है. आज जिंद से सोनीपत के बीच हाइड्रोजन ट्रेन चली है. अब ये सफर 90 किलोमीटर का है. हम इस पर रिसर्च करते रहेंगे, लागत कम कैसे हो इसका तरीका ढूंढते रहेंगे, एफिशिएंसी कैसे बढ़े इस पर काम करते रहेंगे और बड़ी जांच पड़ताल करते करते एक के बाद एक कदम उठाते जाएंगे.
0: तांणी ह्या वेळार सुमार 14,700 कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या विकास कामांचे उक्तावण केले. हातून दिल्ली अमृतसर कटरा एक्सप्रेस वे सारख्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प आसपावता, जाका लागून दिल्ली आनी कटरा मदला प्रवासाचो वेळ उणो जावन तो सुमार 6 वरां जातलो. उपस्थितांकडे उलयताना मोदींनी म्हळें की फाटल्या 12 वर्सात भारतीय रेल्वेमदी बरेच बदल जाल्यात. तांणी हायड्रोजन रेल्वे गाडयेचे वर्णन एक इतिहासीक पावणो अशें केलां, जाका लागून भारताच्या इतिहासात जिंदाक एक विशेष स्थान मेळ्ळां.
1: भविष्य में जब भी हाइड्रोजन ट्रेन का जिक्र आएगा तो जिंद का, सोनीपत का, हरियाणा का नाम भी आएगा ही आएगा. मैं आप सभी को, पूरे देश को, भारतीय रेल की आधुनिकता से जुड़े इस बड़े कदम के लिए बहुत बहुत बधाई देता हूं.
0: ह्या वेळार हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी आनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित आशिल्ले. रेल्वे मंत्री वैष्णव हांणी देशातल्या पहिल्या हायड्रोजन संचलित रेल्वे गाडयेच्या सुरवातीक एक इतिहासीक कामगिरी म्हळे आनी ही बाब स्वदेशी हायड्रोजन तंत्रज्ञान विकसित करपाच्या भारताच्या निर्धाराचे प्रतिबिंब आशिल्ल्याचे नमूद केले. तशेंच मोदींनी जिंद हांगा पीएम आवास योजना ग्रामीणाच्या 5 लाभार्थ्यांक तांच्या घराच्यो चाव्यो प्रतिकात्मक रित्या सुपूर्द करून तांच्या स्वतःच्या घराची सपनां पुराय केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज अस्तंत बंगालातल्या भारत बांगलादेश शिमेलागसार जुमागाच हांगा बीएसएफच्या 18व्या बटालियनाच्या बॉर्डर आउटपोस्टाक भेट दितले. ह्या वेळार बीएसएफ कर्मचाऱ्यांकडे ते संवाद साधतले, प्रहरी संमेलनात उलोप करतले, झाडारोपाच्या मोहिमेत वाटो घेतले आनी बीएसएफ संबंधित वेगवेगळ्या उदरगतीच्या कामांचे उक्तावण करतले आनी बुन्याद घालतले. अस्तंत बंगालाक 3 दिसांच्या भोंवडेर आशिल्ले केंद्रीय गृहमंत्री काल राती सिलिगुडीच्या बागडोगरा विमानतळार पावले. ते उपरांत गृहमंत्री सिलिगुडीत बसकेच्या अध्यक्षपदार आसतले, तातूंत राज्यातल्या शिमे वेवस्थापन आनी सुरक्षा संबंधित प्रस्नांचो नियाळ जातलो. तशेंच राज्यात 3 नव्या गुन्यांवकारी कायदे चालीक लावपाचो नियाळ घेतले आनी जल्म आनी मरण नोंदणी संबंधित गजालींचेर वेगळ्या बसकेत चर्चा करतले. अमित शाह आयज सांजवेळा कोलकाता वचपा खातीर भायर सरतले. वेपार आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी टॅलिन हांगा एस्टोनियाचे परराष्ट्र मंत्री मार्गत साहकना हांची भेट घेतली. वेपार, गुंतवणूक, डिजिटल परिवर्तन, सायबर सुरक्षा आनी उदेंत्या तंत्रगिन्यानाच्या मळार भारत एस्टोनिया सहकार्याक आनीक घटमूट करपाच्या मार्गाचेर दोनी फुडाऱ्यांनी चर्चा केली. तशेंच भारत युरोपीय संघ मुक्त वेपार कबलातीची वाटाघाटी यशस्वीपणान पुराय जाल्ल्यान निर्माण जावपी नव्या संदीचेरूय तांणी विचारांचे आदार प्रदान केले. सहकाना हांच्या हजेरेंत आयोजित केल्ल्या भारत एस्टोनिया बिझनेस फोरमांत उलयतना गोयल हांणी सांगले की भारत ईयू मुक्त वेपार कबलातीच्या चौकटीचेर आधारीत भारताची डिजिटल क्षमता आनी संवसारीक दर्जाची उत्पादन क्षमताय हांचो सांगड घालून द्विपक्षीय संबंध आनीक घटमूट करूं येता आनी भारत ईयूची भागीदारी आनीक घटमूट जातली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. केंद्रीय रस्तो येरादारी आनी म्हामार्ग मंत्री नितीन गडकरी आनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आयज पुण्यात 16,700 कोटी रुपया परस चड मोलाच्या 3 मुखेल राष्ट्रीय म्हामार्ग प्रकल्पांची बुन्याद घालतले. ह्या 3 प्रकल्पात खराडी जंक्शन आनी शिरूर बायपास हांचे मदलो 53.4 किलोमीटराचो 6 पदरी रस्तो आसा, जाका लागून ह्या प्रकल्पाक लागून जोडणी सुदारतली, प्रवास वेळ आनी येरादारीची गर्दी उणी जातली आनी पुणे वाठारातली उद्देगीक आनी आर्थिक उदरगत वाडटली अशी अपेक्षा आसा. हे प्रकल्प डिझायन, फायनान्स, बिल्ड, ऑपरेट आनी ट्रान्सफर

0: म्हणजे DFBOT तत्वाचेर चालीक लायतले आनी ताचो सवलतीचो काळ 29 वर्सांचो आसतलो ते 4 वर्सांनी पुराय करपाची येवजण आसा. केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनी सुनेत्र पवार हांचे वांगडा हेर मानेस्त ह्या कार्यावळीक हजर आसतले. चार्जिंग मुळावी बांदावळ घटमूट करपा खातीर आनी निवळ येरादारीक उर्बा दिवपा खातीर राज्यात पीएम ई ड्रायव्ह येवजणे खाला 70 नवी इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग स्टेशनां स्थापन करतले अशी घोषणा गोंयचे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी केल्या. सचिवालयात नवे आनी नवीकरणीय उर्जा खाते, येरादारी खाते, कदंब येरादारी महामंडळ आनी इंधन वेवस्थापन आनी शाश्वत गतीशीलता खात्याच्या अधिकाऱ्या वांगडा जाल्ल्या पुनरावलोकन बसकेत तांणी ही घोषणा केल्या. परवानो आशिल्ल्या मोटरसायकल पायलटांक आनी ऑटोरिक्षा चालकांक इलेक्ट्रीक वाहनां खरेदी करपा खातीर 50% अनुदान दिवपाची येवजण तयार करपाक निर्देश दोतर सावंत हांणी अधिकाऱ्यांक दिल्या. उद्देगीक आनी वेवसायीक आस्थापनांतल्या डिझेल जनरेटर संचाच्या सुवातेर ल्हवल्हव बॅटरी उर्जा साठोवपाची पद्दत, सौर उर्जेचे उपाय आनी हेर टिकाऊ तंत्रगिन्यानासयत निवळ पर्याय दिवपाचे धोरण राज्य सरकार तयार करतलो. उत्सर्जन उणे करपा खातीर आनी पर्यावरण टिकाऊपणा वाडोवपा खातीर कदंब येरादारी महामंडळाच्या पोरण्या डिझेल बशीत सीएनजी इंजिन रिट्रोफीट करपाचे निर्देशूय मुख्यमंत्र्यान अधिकाऱ्यांक दिल्यात. मुंबय अहमदाबाद हायस्पीड रेल प्रकल्पाबाबत भारत आनी जपानामधली चर्चा समाधानकारकपणान फुड्यार वता अशें परराष्ट्र वेव्हार मंत्रालयान सांगलां. ह्या प्रकल्पाकडेन संबंधित सोशल मिडियावेल्या एका पोस्टाबाबत विचारिल्ल्या प्रस्नांक जाप दितना परराष्ट्र वेव्हार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल हांणी सांगले की ती पोस्ट एका व्यक्तीचे वैयक्तीक मत दर्शयता आनी ती वस्तुस्थितीपेक्षा बरीच वेगळी आसा. नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांक माहिती दितना तांणी सांगले की जपान E20 श्रेणीतली ट्रेनीची पुरवण करतले पूण ती 2030 दशकात सुरवातीच्या काळातच उपलब्ध जातली कारण या ट्रेनीची निर्मिती प्रक्रिया अजूनही सुरू आसा. बॅडमिंटनात आज सकाळी टोकियो जावपी जपान ओपन सर्तीच्या बायलांच्या एकोडी सर्तीत भारताची स्टार शटलर आनी 2 फावटी ऑलिंपिक पदक जिखपी पीव्ही सिंधू उपांत्य फेरयेत चीनाच्या जागतीक क्रमवारीत 4थ्या स्थानार आशिल्ल्या चेन युफेई आड खेळटली. सिंधू काल जपानाची आदले संवसारीक विजेती नोझोमी ओकुहारा हांणी काल उपांत्यपूर्व फेरयेच्या मॅचींतल्यान भायर सरल्या उपरांत सिंधून निमण्या चारांत प्रवेश केलो. ताका लागून उपांत्यपूर्व फेरीची लढत रद्द केली आनी भारतीय खेळगड्याक वॉक ओव्हर मेळ्ळो. फिफा विश्वचषकात आज राती मियामी स्टेडियमाचेर युरोपीय प्रतिस्पर्धी फ्रान्स आनी इंग्लंड हांचे मदीं तिसऱ्या क्रमांका खातीर प्ले ऑफात खेळ जातलो. फिफा विश्वचषकाचो निमणो खेळ अर्जेंटिना आनी स्पेन मदीं फाल्यां राती न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमार रंगतलो. खेळ भारतीय वेळेप्रमाण मध्यान राती 12:30 जातलो. आज उपहिमालयाच्या अस्तंत बंगाल आनी सिक्कीमातल्या कांय सुवातांनी व्हड ते सामको दडकांनी पावस पडपाचो रेड अलर्ट भारतीय हवामान खात्यान जारी केला. तशेंच अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, छत्तीसगड आनी उत्तराखंडात दडकांनी पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी काल जालंधरात वेगवेगळ्या रेल्वे आनी रस्ते मळाव्या सुविधांच्या प्रकल्पांचे उक्तावण केले आनी पायाभरणी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज अस्तंत बंगालातल्या भारत बांगलादेश शिमेलागसार जुमागाच हांगा BSFच्या 18व्या बटालियन बॉर्डर आउटपोस्टाक भेट दितले. बॅडमिंटनात आज सकाळी टोकियो जावपी जपान ओपन सर्तीच्या बायलांच्या एकोडी सर्तीत भारताची पीव्ही सिंधू उपांत्य फेरयेत चीनाच्या चेन युफेई आड खेळटली. आनी इतल्यान राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयका सांजेच्या 6:30 नमस्कार.
1: सकाळच्या बरोबर 8:50 आणि 46 सेकंद जातात. तुम्ही ऐकता 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजे केंद्राचं हो म्हादय चॅनल. अखबनो म्हादय चॅनलचेर चलात ह्या खेळांक तुमकां ऐकूंक दिता तरेकवारच्यो हिंदी फिल्मगीतांची कार्यावळ चित्रसंगीत. आणि ह्या कार्यावळी सुरुवात करतना ऐकूया मिका सिंग हांणी गायिल्ली स्वप्नल तिवारी हांची रचना सोनू के टीटू की स्वीटी ह्या फिल्मातल्यान. हे गीत स्वीटी स्लोली स्लोली जी हा हळूहळू विकेंडाचो टेम्पो वाडेत तुमकां आयकूंक दिता तरेकवारची हिंदी फिल्म गीतां चित्रसंगीत ह्या कार्यावळीतल्यान.

सुनिधी चौहान हाणी गायिल्ले इर्शाद कामेल हांची रचना चमेली ह्या फिल्मातल्यान. आखबेनो ह्या कार्यावळीत मुखारी सुवातेर तुमकां आयकूंक दिता श्वेता पंडित हाणी गायिल्ले हे गीत यो माय लव पार्टनर ह्या फिल्मातल्यान. आखबेनो शान हांच्या सांगातान ती गायतात शब्बीर अहमद हांची रचना.

ओ मेरे माही वे ऐकूपनो यम माय लव ह्या फिल्मातल्या ह्या गीतात सांगतकच वेळ झाला असा चित्रसंगीत ह्या हिंदी फिल्म गीतांच्या कार्यमेन घेऊपाचो एक लहानसो विसव, कारण बरोबर 9 वरांचेर तुमच्या खाती आम्ही महादेवी चॅनलचेर घेऊन येतात ह्या वराच्यो मुखेल खबरो. ऐकत राहत महादेवी चॅनल.

नमस्कार, हम राजश्री कामत आणि वसतकम मुखील खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी काल जालंधरात 5,000 कोटी रुपयापर्यंत चढ किमतीच्या वेगवेगळ्या रेल्वे आणि रस्ते मुळाव्या सुविधा प्रकल्पाचे उक्तावण केले आणि पायाभरणी केली. तशीच हरियाणातल्या जिंद रेल्वे स्थानकावेल्यान जिंद आणि सोनीपत मजगती धावपी भारताच्या पहिल्या हायड्रोजन संचालित रेल्वेगाडीक 5वा बावटो दाखयलो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अस्तंत बंगालातल्या भारत बांगलादेश शिमेलागसार जुमागाच हांगा बीएसएफच्या 18व्या बटालियनाच्या बॉर्डर आउटपोस्टाक भेट दितले. वेपार आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी टॅरिन हांगाच्या एस्टोनियाचे परराष्ट्र मंत्री मार्गस चाहकना हांची भेट घेतली. केंद्रीय रस्तो येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात 3 मुखेल राष्ट्र महामार्ग प्रकल्पांची बुनियाद घालतले. राज्यातले रिक्षाचालक तसेच मोटारसायकल पायलटांक इलेक्ट्रीक गाड्यांच्या खरेदीचेर 50% अनुदान दिवपी येवजण सुरू जातली. ही येवजण तयार करपाचे आदेश मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी दिल्या. चार्जिंग मुळावी बांदावळ घटमूट करपा खातीर आणि निवळ येरादारीक उर्बा दिवपा खातीर राज्यात पीएम ई ड्रायव्ह येवजणे खाला 70 नवे इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग स्टेशनां स्थापन करतले अशी घोषणा गोयचे मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी केल्या. गोयाक सगळ्या मळार आर्टिफिशियल इंटेलिजन्सा वरवीं सशक्त करपाच्या फाटभुयेर गोय माहिती आणि तंत्रगिन्यान खात्याचे काम सुरू जालां अशी माहिती गोय माहिती आणि तंत्रगिन्यान खात्याचे मंत्री रोहन खंवटे हांणी दिल्या. बॅडमिंटनात आज सकाळी टोकियो जावपी जपान ओपन सर्तीच्या बायलांच्या एकोडी सर्तीत भारताची पीव्ही सिंधू उपांत्य फेरीत चीनाच्या चेन युफीआय आड खेळटली. ह्यो आशिल्ल्यो मुखेल खबरो.

सकाळची बरोबर 9 जाऊन 2 मिनिटं आणि 2 सेकंद जातात. तुम्ही ऐकता 233.1 मीटर म्हणालेच 1287 KHz आकाशवाणी पणजी केंद्राचं महादई चॅनल. आगमनो महादई चॅनलाच्या एअरपोर्टून फॉर्ट माय मोगाचं योकार चित्रसंगीत या हिंदी फिल्म गीतांच्या कार्यवळींत. आणि ही कार्यवळ मुखार वर्तना तुमका मुखाले स्वातेर ऐकूंक दिता. इर्शाद कामिल हांची रचना खान साहब गायतात. धुरंधर दरवेंश ह्या फिल्मातल्यान हे गीत जान से गुजरते हैं.

अगवेनो देव नेगी आणि शाश्वत सचदेव हाणी अरुण हरिदास कामत तशेंच रोमी आणि विवेक हरिहरन हांच्या सांगातान गायिल्ली कुमार हांची रचना ओरी ह्या फिल्मातल्यान तुम्ही ऐकतले जिगरा. कार्यमेळेत मुखारे स्वादर तुमकां आयकूंक दिता भूमी त्रिवेदी आणि राजा कुमारी गायतात झिरो ह्या फिल्मातल्यान हुस्न परचम.

आज बनो आलू चाट ह्या फिल्मातले हे गीत तुम्ही ऐकले आणि करमीत निमणे स्वातेर तुमका ऐकूंक दिता शेखर रवचे आणि सलीम मर्चंट आणि नीती मोहन आणि गायले स्टुडंट ऑफ द इयर ह्या फिल्मातल्यान द डिस्को सॉंग.

0: नगमनो डिस्को दिवाने ह्या गीता संगताकच वेळ झालो असा चित्रसंगीत ह्या कार्यवाहीतल्या तुमचं निरोप घेवपाचो ऐकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादई चॅनल 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्झांचेर.
1: बदलो बदलो आदत बदलो.
2: मशीन में कपड़े डालने से पहले चेक नहीं किया था क्या?
1: बदलो बदलो आदत बदलो. अब नजदीकी बैंक जाकर फटे पुराने नोट्स बदलिए. अगर बैंक मना करे तो RBI के ओम्बुड्समैन से शिकायत करे. RBI कहता है जानकार बनिए, सतर्क रहिए.
3: श्रोते हो मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत.
4: तरल स्पंदन जागवणारं भाव संगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज.
2: मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे.
0: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादेवी वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
1: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
0: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
1: अगदी रोज.

सकाळचे 9:32 आणि 22 सेकंद होत आहेत. नमस्कार सिकहो, तुम्ही ऐकत आहात 233.1 म्हणजेच 1287 kHz वर आकाशवाणी पणजे केंद्राची ही महादेवी वाहिनी. रसिकहो, महादेवी वाहिनीवर वेळ झालेली आहे मराठी गीतांच्या कार्यक्रमाची. आणि ह्या कार्यक्रमाला सुरुवात करूया मोहित चौहान ह्याने गायलेल्या ह्या चित्रपट गीतातून. ते गात आहेत हॅलो कशी आहेस तू आणि

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाही आम्हीही तुम्हाला हेच विचारतात, हॅलो कसे आहात तुम्ही? तर चला मग ऐकूया हे चित्रपट गीत महादेवी वाहिनीवरून मराठी गीतांच्या कार्यक्रमात.

रसगहो हालचाल विचारून झाल्यावर चला म्हणजेच मोहित चौहान यांनी गायलेल्या हॅलो कशी आहेस तू ह्या गीतानंतर कार्यक्रमात ऐकूया चिन्मयी श्रीपादा यांचे स्वर गात आहेत असे कोणी हे चित्रपट गीत.

तू तिथे असावे, तू तिथे असावे।

रसिक हो सूर हे नवे हे चित्रपट गीत तुम्हाला होता तो तिथे असावे ह्या चित्रपटातून. कार्यक्रमात पुढे ऐकूया ही लावणी अप्सरा आली.

0: श्रोते हो मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत.
1: तरल स्पंदन जागवणारं भाव संगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज.
2: मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे.
0: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादेवी वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
1: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
0: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
1: अगदी रोज.

नोटीस इनव्हायटिंग प्रोग्राम प्रपोजल्स म्हणजेच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2024 मध्ये प्रस्ताव मागविता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2024. येयात सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलाईन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू झाल्या

0: ती 31 जुलै 2026 चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: दोनशे 33.1 मीटर भायरच 1287 किलोहर्ट्सांचेर तुमी आयकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादई चॅनल. आयकपा न्हू म्हादई चॅनलाचेर ह्या खिणाक माय मोगाचो येवकार जिणेचे तरेकवारचे रंग दाखोवपी कांतारांच्या कार्यावळींत सगळ्याचे बरोबर 10:10 आणि 1 सेकंद जातात. चला कांतारांची कार्यावळी सुरुवात करतना तुमकां ऐकून दिता मिनी मारियो हांणी गायिल्लें कांतार मोगान कोर कांतार.

Akubano wegin kazar kor ya kathara sangata gazwezalo sa katharancha karavitlan tumso nirubhyopatso. Aikitrava 233° 1 meter mharaj 1287 kilohertz anchir Akashwani panji kendra chi. Tarik par show kare ghun. Aili amchi. Mhadai. Vahini amcho Mhadai channel. Chalatar. तरीक वर्षो अनेक कार्यवाही तुमची वाट पळता म्हणतकच बोलूया मुखावल्या कार्यवाहीकडे.

यशस्विनी कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी

सगळ्याच्या बरोबर 10 वर जाऊन 30 मिनिटं आणि 21 सेकंद जातात. तुम्ही ऐकता 233.1 मीटर महाराज 1287 किलो हर्ट्स यांचेर आकाशवाणी पणजे केंद्राचं हो म्हादई चॅनल आणि म्हादई चॅनलचेर ह्या खिणाक दिता तुमकां मायमोगाचो योकार हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळींत. आज ह्या कार्यावळींत ऐकूया विदुषी सुहासिनी कोरटकर हांचे गायन आणि तांणी आपल्या गायनातल्यान सादर केल्लो राग भटियार. आयकुपेनो विदुषी सुहासिनी कोरटकर हांकां सांगा दिला तबल्यार दयाम अली कादरी हांणी, त्याचबरोबर पेटीचेर तांकां साथ दिल्या लालजी व्यास हांणी.

वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई 2010 सालान प्रकाशित झालेलो चित्रपट असा, ज्याची पटकथा रजत अरोरा हांनी बरयली असा आणि कार्तिक हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले. आता ऐकूया जावेद अली हांच्या आवाजान जोधा अकबर या चित्रपटातले हे गीत.

जावेद अली यांच्या आवाजान तुम्ही जुदा अकबर या चित्रपटातलं हे गीत ऐकलंय. संगीतकार ए आर रहमान. आणि जावेद अख्तर यांनी या गीताची रचना केलेली असा. आता ऐकूया अरिजित सिंग यांच्या आवाजान ओके जानू या चित्रपटातलं हे गीत.

ऐकुपानो तुम्ही हे गीत अरिजित सिंग यांच्या आवाजाने ऐकले. संगीतकार आशिले ए आर रहमान आणि गुलजार ह्यांनी या गीताची रचना केलेली असा. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो माधे चॅनल. गाता रे मेरा दिल या कार्यावळीत आता ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजाने हे गीत.

1972 सालातलो चित्रपट परिचय या चित्रपटातले गीत तुम्ही किशोर कुमार यांच्या आवाजाने ऐकलं. संगीतकार राहुल देव बर्मन आणि गुलजार यांनी या गीताची रचना केलेली असा. आता ऐकूया के यांच्या आवाजान हे गीत.

केके यांच्या आवाजान तुम्ही हे गीत काइट्स या चित्रपटातलं ऐकलंय. संगीतकार राजेश रोशन, नसीर हांनी या गीताची रचना केलेली असा. आता ऐकूया पलक मुछल आणि केके यांच्या जोड आवाजान हे गीत.

हा टायगर या चित्रपटातले गीत तुम्ही केके आणि पलक मुच्छल यांच्या आवाजाने ऐकले आणि संगीतकार आशिले सुहेल सेन. इष्टानो गाता रे मेरा दिल या कार्यावळीन आता लहानसो विसव घेऊया आणि ऐकूया दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित केली स्टम्प्ड ही कार्यावळ.

233 मीटर म्हणजेच 1287 किलो अचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादे चॅनल. ऐकू पॅनो, दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित केली खेळासंबंधात स्टम्प्ड ही कार्यावळ तुम्ही निघतेच ऐकली. आता ऐकूया गाता रे मेरा दिल ही कार्यावळ. तर या कार्यावळीन सुरवेक ऐकूया पापोन हांच्या आवाजान हे गीत.

लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा. दोनशे तेहतीस अंशिक मीटर म्हणजेच 1287 किलो हशीर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो माधे चॅनल. इष्टानो बरोबर 12:11 सेकंद झाली असात आणि आता ऐकूया आईच्या कार्यावळीची रूपरेषा.

0: ऐकूपनो सुदेश भोसले हांच्या आवाजान तुम्ही गोलमाल या चित्रपटातलं हे गीत ऐकलंय. संगीतकार बापी. आणि या गीताबरोबरच इष्टानो गाता रे मेरा दिल ही कार्यावळ हा सोपता ऐकत राहत आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेव चॅनल. आता घेऊया एक लहानसा विसर्ग.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी. आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या युट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा.

कार्यावळीची रूपरेषा ऐकल्या उपरांत तुमकां 12:05 इंग्लिशीतल्यान खबरो आयकुपाक मेळटले. 12:10 अस्तुरी ही खास बायलां खातीर असलेली प्रोग्राम तुमकां आयकुपाक मेळटलो. ह्या कार्यावळीन आज तुमकां किरण हांची एक कथा आयकुपाक मेळटली. 12:30 स्वर संगम ही कार्यावळ आयकुपाक विसरू नकात. ह्या कार्यावळीन आज तुमकां सरला भिडे हांच्या गायनान कजरी, विदुषी शोभा गुरटू हांच्या गायनान कजरी हो आयकुपाक मेळटलो. 1:00 दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्ले हिंदीतल्यान खबरो, 1:05 कोंकणीतल्यान मुखेल खबरो आयकुपाक रावात. ताज्या उपरांत कानळ ओळा ही कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. 1:30 मुंबय केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्ल्यो मराठीतल्यान खबरो, 1:45 सदा फुली ही कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. 2:00 मिड डे न्यूज इन इंग्लीश, तर 2:15 दुपहर समाचार, 2:30 हिंदी चित्रपट संगीताची कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. 3:00 दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्ले हिंदीतल्यान खबरो, तर 3:05 इंग्लिशीतल्यान खबरो, 3:10 कोंकणीतल्यान मुखेल खबरो आयकुपाक रावात.

5:28 आयची निमणी सभा सुरू जातली. 5:30 युववाणी मराठी ही कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. या कार्यावळीन आज तुमकां गौतमी हांचे वयाच्या या वळणावरती या विशयाचेर एक कथा आयकुपाक मेळटली. 5:58 कोंकणीतल्यान मुखेल खबरो तुमकां आयकुपाक मेळटले. 6:00 दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्ले हिंदीतल्यान खबरो. 6:15 शब्दुली. 6:30 कोंकणीतल्यान खबरो. 6:35 कातारा. 7:00 भावगीत. 7:20 कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटले. चावडेर ही कार्यावळ तुमकां 7:30 आयकुपाक मेळटली. या कार्यावळीन आज तुमकां यशकिर्ती सांस्कृतीक मंडळ हांचे लोकसंगीत आयकुपाक मेळटले. 8:05 मुंबय केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्ले मराठीतल्यान खबरो. 8:15 हिंदी चित्रपट संगीताची कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. 8:45 समाचार संध्या. 9:00 News@9 तर 9:15 स्पॉटलायट. 9:30 करंट अफेअर्स. 10:00 नॅशनल प्रोग्राम ऑफ म्युझिक. 11:00 दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्ले हिंदीतल्यान खबरो. तर 11:05 इंग्लिशीतल्यान खबरो. आनी 11:12 आयची ही निमणी सभा सोंपतली. इश्टानो, ह्यो आशिल्ल्यो म्हादय चॅनला वयल्यान वितरोवपाच्यो तरेकवार अश्यो कार्यावळी. तुमी आयकले आयच्या कार्यावळीची रुपरेषा.

0: आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी।
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स।
2: वेव्स
1: हातून तुमका विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स।

0: that is the end of this news bulletin.
1: 233 सोशिक मीटर म्हणजेच 1287 किलो अशीर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो माधे चॅनल. इष्टानो 12:10 झाली असतात. आता ऐकूया अस्तुरी ही कार्यावळ.

बहिणीनो, अस्तरी या कार्यावेळीन तुमचं सगळ्यांचं माय मोगाचं येऊकार. तर या कार्यावेळीन आता सुरवीक ऐकूया तन्वी वाळवाळकर यांच्या आवाजात हे गीत.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करा.
1: 230 वर्षिक मीटर म्हणजेच 1287 किलो हशीर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेव चॅनल. ऐकूव्यानो आम्ही अस्तुरी ही कार्यावळ ऐकताली आणि आता या कार्यावळीत निमणे गीत ऐकूया साधना सरगम हांच्या आवाजात.

हे गीत ऐकले आणि या गीताचे संगीतकार आशिल्ले अशोक पत्की आणि या गीता बरोबरच अस्तुरी ही कार्यावळ हा सोपता ऐकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादय चॅनल.

इष्टानो, तुम्ही ट्यून इन केला आकाशवाणी पणजी केंद्राचं 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलो अशीर महादय हो चॅनल. तर या कार्याविन आता ऐकूया स्वरसंगम ही कार्यावळ. 12:30 झाली असा आणि स्वरसंगम या कार्यावळीचं वेळ झालेला असा. तर या कार्यावळीन आता सुरवेक ऐकूया सरला बिडे ह्यांच्या गायनान कजरी.

यांचे आदान प्रदान करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल जालंधरांत 5,000 कोटी रुपया परस चड किमतीच्या तरेकवार रेल्वे आणि रस्ते मुळाव्या सुविधा प्रकल्पाचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. तशेंच हरियाणातल्या जिंद रेल्वे स्थानकावेल्यान जिंद आणि सोनीपत मजगती धावपी भारताच्या पहिल्या हायड्रोजन संचलित रेल्वे गाडयेक पांचवो पावटो दाखिल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आयज अस्तंत बंगालातल्या भारत बांगलादेश सीमेलागसर जुमागाच हांगा बीएसएफच्या 18व्या बटालियन बॉर्डर आउटपोस्टाक भेट दितले. व्यापार आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी टॅलिन हांगा इस्टोनियाचे परराष्ट्र मंत्री मार्ग स्नाहनकना हांची भेट घेतले. केंद्रीय रस्तो येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस आयज पुण्यात 3 मुखेल राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाची बुनयाद घालतले. मुळावी चार्जिंग बरावळ घटमूट करपा खातीर आणि निवळ येरादारीक उर्बा दिवपा खातीर राज्यात पीएम ई ड्राव्ह येवजणे खाला 70 नवी इलेक्ट्रीक वाहना चार्जिंग स्टेशना इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग स्टेशना स्थापन करतले अशी घोषणा गोयचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केल्या. राज्यातले रिक्षा चालक तशेंच मोटरसायकल पायलटांक इलेक्ट्रीक गाडयांच्या खरेदीचेर 50% अनुदान दिवपी येवजण सुरू जातली. ही येवजण तयार करपाचे आदेश मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी बसकेत दिल्या. गोंयाक सगळ्या मळार आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरवीं सशक्त करपाच्या फाटभुयेर गोंय म्हायती आणि तंत्रगिन्यान खात्याचे काम सुरू जाले अशी माहिती गोंय म्हायती आणि तंत्रगिन्यान खात्याचे मंत्री रोहन खंवटे हांणी दिल्या. बॅडमिंटनाज आज सकाळी टोकियोत जावपी जपान ओपन सर्तीच्या बायलांच्या एकोडी सर्तीत भारताची पीव्ही सिंधू उपांत्य फेरीत चीनच्या चेन युफेई आड खेळटली. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

या काताराचे संगीतकार आशिल्ले नॉर्मन आणि सोनी आणि सोकोरो यांच्या जोडावाजान तुम्ही हे गीत कातार ऐकले. आता ऐकूया रोशन आणि बाप एंड्रू आणि सोकोरो यांच्या जोडावाजान हे कातार.

0: जाता आता तुका कितें पळय तें दाखयता हिरमा हो पळय हो गोरजे भायर म्हज्या फाटीक लागला
1: वय रे तूं म्हज्या भयणीच्या फाटीक लागलाय
2: ना सर हांव ताच्या फाटीक लावंक ना पूण हांव ताच्या मोगान पडलां
1: कितें मोगान पडलाय
0: हिरमाव म्हाका ताचो बिलकूल मोग ना हिरमाव ताका धरून भोणकोणीन बंद कर
1: बंद करूं हाका भोणकोणी बंद करूं
0: हिरमाव तूं आसताय कित्याक
1: म्हजे भयणी
3: आग्नेलो डायस संगीतकार सोकरो रोशन आनी बाप एंड्रू हांच्या जोडावाजान तुम्ही हे कातार आयकले आता ऐकूया जिमिक्स हांच्या आवाजान हे कातार

0: फेल्सी हांच्या आवाजान तुम्ही हे कातार ऐकले. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादय चॅनल. कानाओळा या कार्यावळीचे आता निमणे कातार ऐकूया एलिस्टन हांच्या आवाजान.
1: हांव एलिस्टन एंटनी सिल्वेस्टर हाच्या आदारान तुमच्या मुखार दवरता म्हजी पयली कोंकणी सिडी जाचें नांव जावन आसा भुरगेपण.

0: ऐकू पेनू या कातारबरोबरच काना उळा ही कार्यावळ हांगा सोंपता. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. 1:30 तुमकां ऐकूंक मेळटले मुंबय केंद्रावयल्यान सहक्षेपीत केल्ल्यो मराठीतल्यान खबरो.
1: आकाशवाणी मुंबई. नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम 1 या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं चाचणी उड्डाण यशस्वी. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या बोलावली

0: सर्वपक्षीय बैठक
1: उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यावर उमटल्या तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया. भारताची पीव्ही सिंधू जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल. आणि महान क्रिकेटपटू सर गारफील्ड सोबर्स यांना क्रिकेट विश्वाची आदरांजली. आता बातम्या विस्तारानं. भारतात खाजगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम वन या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं आज आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी चाचणी प्रक्षेपण झालं. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 12:05 हे प्रक्षेपक रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं. स्कायरूट एरोस्पेस ही अंतराळ क्षेत्रातली भारतीय कंपनी आहे. या प्रक्षेपक रॉकेटचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशातच झाली असून देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम वन असं ठेवलं आहे. या प्रक्षेपक रॉकेटच्या उड्डाणाची प्रक्रिया 4 टप्प्यांमध्ये पूर्ण होईल. हे रॉकेट अत्यंत वेगवान आणि मागणीनुसार प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशानं तयार केलं आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर सरकारने उद्या सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत सरकार सर्व राजकीय पक्षांना या अधिवेशनाची कार्यवाही सुरळीत चालण्यासाठी सहकार्याचं आवाहन करेल. दरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या व्यूहरचनेबाबत चर्चा करण्यात आली. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनादरम्यान अनेक महत्वपूर्ण विधेयकांवर चर्चा आणि अनेक विधेयकं पारित होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्यापासून 25 तारखेपर्यंत मोल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानियाच्या राजकीय दौऱ्यावर जाणार आहेत. हा मोल्दोवा आणि उत्तर मॅसेडोनिया इथं कोणत्याही भारतीय राष्ट्रपतींचा हा पहिला राजकीय दौरा असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पुण्यात 3 प्रमुख राष्ट्रीय महामार्गाच्या विकास कामांची संयुक्त पद्धतीनं पायाउभारणी होत आहे. या योजनांसाठी 16,700 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यात खराडी जंक्शन आणि शिरूर बायपास दरम्यान 53 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी महामार्गाचा समावेश असून 246 किलोमीटर लांबीच्या पुणे संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचा हा पहिला टप्पा आहे. हडपसर आणि यवत दरम्यान 32 किलोमीटर लांबीचा रस्ता आणि तळेगाव चाकण शिक्रापूर दरम्यानच्या 54 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांची यात समावेश आहे. या कामांना 4 वर्षात पूर्ण करण्याचा सरकारचा मानस असून या विकास कामांमुळे दळणवळणात सुधारणा, प्रवासाच्या वेळेत बचत आणि वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्याची अपेक्षा आहे. शिवाय पुण्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालनाही मिळणार आहे. नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे देखील यावेळी उपस्थित असतील. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील एसआयआर म्हणजेच मतदार यादी पुनरीक्षणला 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलैऐवजी येत्या 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील. त्यावर 16 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी नवी दिल्लीत जंतर मंतर इथं बेमुदत उपोषण करत असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आज दिल्ली पोलिसांनी उपोषण स्थळावरून हलवलं आणि वैद्यकीय उपचारांसाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 21वा दिवस होता. उपोषणामुळे वांगचुक यांची प्रकृती खालावल्यानं दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवल्याचं नवी दिल्लीचे पोलीस उपायुक्त सचिन शर्मा

यांनी सांगितलं. वांगचूक हे शुद्धीवर असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सफदरजंग रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चारू बांबा यांनी दिली. दरम्यान दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांना जंतरमंतर इथल्या आंदोलन स्थळावरून हटवल्यानंतर काही वेळातच काँक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. हे आंदोलन यापुढेही सुरुच राहील असं दिपके यांनी म्हटलं आहे. पोलिसांनी वांगचूक यांना धक्काबुक्की केली तसंच आंदोलकांनाही मारहाण केली असा आरोपही दिपके यांनी केला आहे. उपोषणाला सुरुवात केल्यानंतर दिपके यांनी आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशननं देखील हे आंदोलन सुरुच राहील असं म्हटलं आहे. संघटनेच्या वतीनं 3 विद्यार्थी आंदोलनकर्त्यांनी आपलं बेमुदत उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्धारही केला आहे. संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनादरम्यान 20 जुलै रोजीचा नियोजित संसद मार्चही ठरल्याप्रमाणेच होणार असल्याचंही आंदोलकांनी सांगितलं. अमेरिकेने काल रात्री इराणवर पुन्हा हवाई हल्ले केले. दोन्ही देशांमधील शांतता करार मोडल्यानंतर सलग 7व्या दिवशी हे हल्ले करण्यात आले आहेत. इराणची लष्करी क्षमता कमकुवत करण्याच्या उद्देशानं हे हल्ले करण्यात आले आहेत. काल रात्री इराणमधील बंदर अब्बास आणि सिरिक या दक्षिण बंदरांच्या शहरांमध्ये अनेक स्फोट झाल्याचं वृत्त इराणी प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. तसंच स्ट्रेट ऑफ हुर्मुझ या आंतरराष्ट्रीय जलमार्गावर 2 तेल टँकर्सना सुरुंग लागल्यानं त्यांचे स्फोट झाल्याचा दावा इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं केला आहे. पण अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने हा दावा फेटाळून लावला आहे. दुसरीकडे इराणने जॉर्डन आणि कुवेत इथल्या अमेरिकन लष्करी तळांवर ड्रोननं हल्ला केल्याचा दावा इराणच्या लष्करानं केला आहे. इस्रायलनं गाझापट्टीत एका प्रेतयात्रेवर केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 7 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. नुसरत निर्वासित छावणीतील शावदा रुग्णालयानं या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्ताला दुजोरा दिला आहे. याबाबत इस्रायली सैन्याकडून कोणतीही त्वरित प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. टोकियो इथं सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पीव्ही सिंधूनं धडक मारली आहे. उपांत्य फेरीत सिंधूनं चीनच्या आणि जागतिक क्रमवारीत 4थ्या स्थानावर असलेल्या चेन युफेई विरुद्धचा पहिला गेम 21-19 असा फरकानं जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधू 15-10 अशी आघाडीवर असतानाच दुखापतीमुळे चेन युफेईनं सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सिंधूला विजयी घोषित करण्यात आलं. दुसरा उपांत्य सामना जपानची अकाने यामागुची आणि इंडोनेशियाची पुत्री कुसुमा वरदानी यांच्यात होणार असून त्यात जिंकणाऱ्या खेळाडूशी उद्या सिंधूचा सामना विजेतेपदासाठी होईल. अष्टपैलूत्व, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, असामान्य नेतृत्व गुण अशा प्रतिभांमुळे क्रिकेट विश्वात आदरणीय असलेले वेस्ट इंडिज क्रिकेटचे युगप्रवर्तक सर गारफील्ड अर्थात गॅरी सोबर्स यांचं काल वयाच्या 89व्या वर्षी श्वसनाच्या आजारामुळे निधन झालं. त्यांच्या निधनानं संपूर्ण क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. विविध क्रीडापटूंनी आणि इतर मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली. क्रिकेट विश्वानं आपला एक अत्यंत तेजस्वी तारा गमावला आहे. ते एक विराज अष्टपैलू खेळाडू होते. त्यांच्या उत्कृष्टतेचा वारसा अनेक पिढ्यांपर्यंत टिकून राहणारा आहे अशा शब्दात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी समाज माध्यमांवर सोबर्स यांना आदरांजली वाहिली आहे. BCCI अर्थात भारतीय क्रिकेट नियामक प्राधिकरणानेही सोबर्स यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. सोबर्स यांचं क्रिकेटसाठीचं अनन्यसाधारण योगदान भविष्यात अनेक पिढ्यांसाठी सदैव प्रेरणास्रोत राहील. ते अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होते असंही BCCI समाज माध्यमांवर म्हटलं आहे. ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी सोबर्स यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट संघानं कप्तान रोस्टन चेज आणि शाई होप तसंच महिला क्रिकेटच्या कर्णधार हॅले मॅथ्यूज यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांच्या खेळाची गुणवत्ता पुढच्या पिढ्यांना नेहमीच मार्गदर्शन करत राहील असं त्यांनी म्हटलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाच्या खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम 1 या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं चाचणी उड्डाण यशस्वी. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या बोलावली सर्वपक्षीय बैठक. उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यावर उमटल्या तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया. भारताची PV सिंधू जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल.

0: आणि महान क्रिकेटपटू सर गारफील्ड सोबर्स यांना क्रिकेट विश्वाची आदरांजली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: 233 मीटर म्हणजे 1287 किलो शीर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं माधे चॅनल. ऐकू बनो 1:41:08 झाली असा आणि आता ऐकूया आईच्या कार्यावळीची रूपरेषा.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले.

0: परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध आसात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: इष्टानो, तुम्ही ट्यून इन केला 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलो हशीर आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादय चॅनल. 1:46 मिनटां जाल्ली आसात. आता ऐकूया सदाफुली ही कार्यावळ. तर या कार्यावळीन सुरवेक ऐकूया शान हांच्या आवाजान हे गीत.

शान हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले. संगीतकार आशिल्ले अशोक पत्की आणि उदय बेंबरी हांनी या गीताची रचना केलेली असा. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादय चॅनल. सदाफुली या कार्यावळीत आता ऐकूया मुकेश घाटवाळ हांच्या आवाजान हे गीत.

मुकेश गाठवाळ हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले. आणि सारिका नाईक हांनी या गीताची रचना केलेली असा. इष्टानो, तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादय चॅनल आणि सदा फुली ही कार्यावळ हांगा सोपता. ऐकत रवात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादय चॅनल.

0: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांज वेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर आसा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा एफएम रेनबोंत सांज वेळा 8 वरांची कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा. हॅलो गोंयकारा.
1: दोनशी 3300 मीटर म्हणजेच 1287 किलो हेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादे चॅनल. इष्टानो 2 वरांचेर तुमकां आयकूंक मेळटले मिड डे न्यूज इन इंग्लीश आनी 2:15 दुपार समाचार.
2: दिस इज आकाशवाणी एन्ड आय एम शगुन चोप्रा विथ द मिड डे न्यूज. The headlines. India's first privately developed orbital rocket Vikram 1 launched successfully from Satish Dhawan Space Center at Sriharikota. Prime Minister Narendra Modi congratulates the Skyroot Aerospace team, calls it a defining moment in India's space journey. Defence Minister Rajnath Singh says India's zero tolerance against terrorism is not merely a statement but a firm line of action. Red colour warning issued for very heavy rainfall over sub-Himalayan West Bengal and Sikkim till tomorrow. And in badminton, PV Sindhu storms into women's singles final of Japan Open in Tokyo. And now the news in detail. India's first privately developed orbital rocket Vikram 1 under mission.

233 मीटर म्हणजेच 1287 किलो हशीर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो माधे चॅनल. ऐकू पॅनू 2:30 झाली असतात आणि आता ऐकूया हिंदी चित्रपट संगीताची कार्यावळ. तर या कार्यावळीत सुरवेक ऐकूया सुखविंदर सिंग आणि भूमी त्रिवेदी यांच्या आवाजात हे गीत.

रईस या चित्रपटातले एक गीत तुम्ही ऐकले. संगीतकार आशिले राम संपत. जावेद अख्तर हांनी या गीताची रचना केलेली असा. इष्टानो आता ऐकूया सचेत तंडोन हांच्या आवाजात श्रीकांत या चित्रपटातले हे गीत.

श्रीकांत या चित्रपटातलं एक गीत तुम्ही सचेत तंडून संगीतकार ह्यांच्या आवाजानं ऐकलंय. योगेश दुबे ह्यांनी या गीताची रचना केलेली असा. ऐकूया जुबिन नॉटियाल ह्यांच्या आवाजान हे गीत.

जलेबी या चित्रपटातलं एक गीत आशिल्लं जुबिन नॉटियाल ह्यांच्या आवाजान. तुम्ही हे गीत ऐकलंय. संगीतकार सॅम्युअल शेट्टी, मनोज कुमार ह्यांच्यानी या गीताची रचना केलेली असा. आता ऐकूया लिसा मिश्रा आणि गुरु रांधवा ह्यांच्या जोड आवाजान जुग जुग जियो या चित्रपटातले हे गीत.

झुकझुक जियो या चित्रपटातले गीत आशिले संगीतकार विशाल शेळके. आता ऐकूया जुबिन नौटियाल आणि नीती मोहन यांच्या जोड आवाजात जॉली LLB 2 या चित्रपटातले गीत.

हे सुंदरशे असे गीत तुम्ही जॉली LLB2 या चित्रपटातले ऐकलंय. जुनैद वासी ह्यांनी या गीताची रचना केलेली असा. ऐकूया मोहित चौहान ह्यांच्या आवाजात हे गीत.

अनुराग बासून निर्देशित केलेला सुंदरशाचे चित्रपट बर्फी या चित्रपटातले गीत तुम्ही मोहित चौहान यांच्या आवाजाने ऐकलंय. संगीतकार प्रीतम स्वानंद किरकिरे यांनी या गीताची रचना केलेली असा. इष्टानो तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेव चॅनल. आता ऐकूया निखिल डिसोजा आणि प्रियानी वानी यांच्या जोड आवाजान हे गीत.

नमस्कार, हा मानसी आणि हो सात काय मुखेल खोबरो. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी हांणी आयज नव्या रामनगर देहरादून एक्सप्रेसाचेर ध्वजारोहण केले. हाका लागून उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश हांच्या मदीं रेल्वे संपर्क वाढपाचो नवो काळ आता सुरू झाला. जिम कॉर्बेट नॅशनल पार्काक भेट दिवपी पर्यटक आणि रानवटी जनावरांच्या मोगींक तशेंच रामनगरा लागसर देवळांत वचपी भक्तांक ह्या गाडयेचो फायदो जातलो. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान नवी दिल्लींत आयोजीत केल्लो 3 दिसांचो आंतरराष्ट्रीय परिसंवाद संस्कृतम 2026 काल यशस्वीपणान सांगता जाली. ह्या परिसंवादात थायलंड, इस्रायल, ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंगडम, श्रीलंका, इंडोनेशिया, नेपाळ, ग्रीस, भारत ह्या देशातले नामनेचे शिक्षणतज्ञ, शस्त्रक्रिया वैज आणि भलायकी तज्ञ एकठांय आयले. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी भारतातले पहिले खासगी रितीन विकसित केल्ले कक्षीय प्रक्षेपण वाहन विक्रम 1 हे यशस्वी प्रक्षेपण केल्ले खातीर टीम स्कायरुटाक पुरबी भेटयली. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात मंत्र्यांनी सांगले की भारताच्या विस्तारपी खासगी अंतरिक्ष क्षेत्रा खातीर हे मिशन एक मुखेल मार्गदर्शक तत्व ठरता. अंतरिक्ष तंत्रगिज्ञानात आणि वाढत वचपी अंतरिक्ष अर्थव्यवस्थेत राष्ट्राची वाढत वचपी क्षमता असा हे हातूतल्यान दिसून येता. भारता खातीर आतंकवादाचेर शून्य सहिष्णुता ही फकत विधान न्हय तर एक घट्ट कृती आराखडो असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी सांगला. भारत आतंकवाद्यांक फकत आपल्या दारातच न्हय जाल्यार गरज पडल्यार तांच्या लिपाच्या सुवातेर भितर सरून मारतलो असे आयज नवी दिल्लीत जाल्ल्या फोर्सेस फर्स्ट कॉन्क्लेवात उलयतना श्री सिंग हांणी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां फ्रान्साचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हांकां मुंबईत मेळटले. ह्या बसकेक दोनूय फुडारी भारत फ्रान्स रणनीती भागीदारीत जाल्ले प्रगतीचो नियाळ घेतले आणि प्रादेशिक आणि संसारिक महत्वाच्या प्रश्नांचेर विचारांचे आदान प्रदान करतले. उपाध्यक्ष सी पी राधाकृष्णन सर गारफिल्ड सोबर्साच्या निधनाचेर दुःख

उक्त आयला. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात उपराष्ट्रपतींनी म्हळा की क्रिकेट जगातले एक तेजस्वी अशे नखेत्र आमी गमायले. कार्यकर्ते सोनम वांगचूक हांकां गरजेची वैजकी सेवा दिवपा खातीर सरकारी हॉस्पिटलांत दाखल केल्या. भलायकेची स्थिती इबाडिल्ल्यान दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशा प्रमाण आनी तज्ञ वैजकी सल्ल्या प्रमाण श्री वांगचूक हांकां स्थलांतरीत केला अशें नवी दिल्लीचे पुलीस उपायुक्त सचिन शर्मा हांणी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी जालंधरात 5,000 कोटी रुपया परस चड किमतीच्या तरेकवार रेल्वे आनी रस्ते मुळाव्या सुविधा प्रकल्पाचे उद्घाटन आनी पायाभरणी केली. तशेंच हरियाणातल्या जिंद रेल्वे स्थानकावेल्यान जिंद आनी सोनीपत मजगती धावपी भारताच्या पहिल्या हायड्रोजन संचलित रेल्वे गाडयेक पांचो बावटो दाखयलो. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आयज अस्तंत बंगालातल्या भारत बांगलादेश शिमेलागसर जुमा गाच हांगा बीएसएफाच्या 18व्या बटालियन बॉर्डर आउटपोस्टाक भेट दितले. व्यापार आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी टेलिन हांगा एस्टोनियाचे परराष्ट्र मंत्री मार्क्स साहकना हांची भेट घेतले. केंद्रीय रस्तो येरादारी आनी म्हामार्ग मंत्री नितीन गडकरी आनी महाराष्ट्राचे मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस आयज पुण्यात 3 मुखेल राष्ट्रीय म्हामार्ग प्रकल्पांची बुनियाद घालतले. राज्यातले रिक्षा चालक तशेंच मोटरसायकल पायलटांक इलेक्ट्रॉनिक गाडयांच्या खरेदीचेर 50% अनुदान दिवपी येवजण सुरू जातली. ही येवजण तयार करपाचे आदेश मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी बसकेंत दिल्या. गोंयाक सगळ्या मळार आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरवीं सशक्त करपाचे फाटभुंयेर गोंय म्हायती आनी तंत्रगिन्यान खात्याचे काम सुरू जाला अशी माहिती गोंय म्हायती आनी तंत्रगिन्यान खात्याचे मंत्री रोहन खंवटे हांणी दिल्या. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: युवा आणि कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत श्रोते हो. आज आपण ऐकूया वयाच्या ह्या वर्णावरती ही कथा गौतमी चोरुलीकर हांची.
1: ताई, एक रुपया द्या, फार भूक लागली. सकाळपासून एक घोटभर चहा सुद्धा घेतला नाही. दे की रे एक रुपया बाबा, देव भलं करेल तुझं. पणजी मार्केटवरील चौकावर ती बाई भीक मागत होती, अंगाने अशक्त. वय झाल्यामुळे अंगावर आणि चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जाळं पसरलेलं, तरी चेहऱ्यावर एकेकाळचं वैभव दिसत होतं. बहुतेक 65-70 वय असेल तिचं. कदाचित ती भिकारी नव्हती. हो, नाहीच ती भिकारी. मार्केटमध्ये जाणाऱ्या मधूच्या मनात त्या भिकारीबाईला बघताच विचार आले. तिला तिचा चेहरा ओळखीचा वाटत होता, पण आठवत नव्हतं काही केलं. तिनं शेजारी चालणाऱ्या आपल्या नवऱ्याला म्हटलं,

अहो, त्या भिकारीण बाईला मी कुठेतरी पाहिलंय असं वाटतंय. मधूचा नवरा काही क्षण तिच्याकडे आश्चर्याने पाहत राहिला. नंतर गुजबुजल्यागत म्हणाला, तू ओळखलं नाहीस तिला? अग, ती क्रिस्टिना आंटी आहे. काय? मधू जवळजवळ किंचाळलीच. अहो, काहीतरी काय बोलता? कुठे ती कोठ्याधीश बाई क्रिस्टिना आणि कुठे ही भिकारीण बाई? काहीच्या बाई बोलता? मधू पुढे बोलणार होती, पण तोपर्यंत ती भिकारीण त्यांच्या जवळ आली. तिला जवळून पाहताच मधूला धक्काच बसला. अग बाई, खरच की ही क्रिस्टिना आंटीच आहे? पण तिची ही हालत कशी काय झाली? मधू विचारात पडली. तिच्याही नकळत तिने क्रिस्टिना आंटी म्हणून हाक मारली. क्रिस्टिना आंटीने मधूला पाहिलं आणि घाईघाईने पुढे जाऊ लागली, पण मधूने तिला गाठलंच. आंटी, तुम्हाला भूक लागली ना? चला माझ्याबरोबर. क्रिस्टिनाच्या उत्तराची अपेक्षा न करता तिच्या हाताला धरून मधूने तिला हॉटेलात आणलं. पावभाजी मागवली. क्रिस्टिनाला जाम भूक लागली होती. ती गरम गरम भाजी पावाबरोबर अधाशासारखी खाऊ लागली. मधूचे डोळे घासागणिक तृप्त होणाऱ्या ख्रिस्तिनाच्या चेहऱ्यावर होते, तर मन ख्रिस्तिनाचा भूतकाळ आठवत होते. ख्रिस्तिना डिसोजा, एक श्रीमंत विधवा. मुलगा परदेशी शिकण्यासाठी गेला, तो परदेशीच झाला. एवढा मोठा बंगला होता, माणसं नसल्यामुळे भूत बंगल्यासारखं वाटत होतं. त्यात फक्त दिवसेंदिवस म्हातारपणाकडे झुकणारी क्रिस्टिना राहत होती. तिला शिजवून वाढायला एक नोकर, बस इतकीच माणसं. ह्या एकटेपणाला क्रिस्टिना फार कंटाळली. तिला वाटायचं, एवढ्या मोठ्या घरात राहायचं कसं? कधी जीव गेला तर तिथेच कुजणार, कोणाला पत्ताही लागणार नाही. ही खंत तिने कितीतरी वेळा मधूकडे बोलून दाखवली होती. तेव्हा मधू म्हणायची, घाबरू नका आंटी, आम्ही शेजारी आहोत ना. तेव्हा आंटी म्हणे, तुम्ही आहातच ग, पण शेजारी किती काळ पुरणार? एके दिवशी तिने आपला बंगला, सारी जमीन, कुळागर आदी सर्व काही विकले, सारे रुपये घेतले आणि एका अलिशान हॉटेलमध्ये एक खोली घेतली. तेव्हा मधूने तिला विचारलेलं, असं का केलं म्हणून. त्यावेळी तिने हसत हसत सांगितलेलं, अग, आता माझ्या आयुष्यात दिवस किती उरलेत, घरात कुजण्यापेक्षा असं मजेत जगलेलं बरं. मुलगा परदेशी, नवरा नाही, ही संपत्ती तरी कोणासाठी? तेव्हा मधू काहीच बोलली नव्हती, पण तिला ख्रिस्तिनाचं म्हणणं पटलंही नव्हतं. मधुबाय, देव भलं करो तुझं. क्रिस्टिना आंटीच्या बोलण्याने मधूची तंद्री तुटली. तिने आंटीला विचारले, आंटी, तुमची हालत अशी कशी? आंटी उदास असल्या आणि म्हणाल्या, मला वाटलंच होतं तू हा प्रश्न विचारणारच, पण काय सांगू तुला, फार मोठी कर्मकहाणी आहे ही. असं म्हणून आंटी सांगू लागली, मी सारे पैसे घेऊन हॉटेलात राहायला आले. माझ्याकडचे पैसे गरम हवा देत होते. हॉटेलात येताच माझ्या पिण्याचे प्रमाण वाढले. त्याचबरोबर मला काही जण कॅसिनोमध्ये घेऊन गेले. मला तेथे जुगार खेळायचा नाद लागला. जुगारात पैसा पाण्यासारखा वाहू लागला. सारे पैसे संपले. हॉटेलचं भाडं थकलं. हॉटेलवाल्यांनी हाकलून दिलं. हातात कवडी देखील उरली नाही. अशा स्थितीत भीक मागू नको तर काय करू? हे टीचभर पोट भरायला तर हवे. क्रिस्टिना रडू लागले. तिची कर्म कहाणी ऐकून मधूचे डोळे पाणावले. रागही आला. वयाच्या ह्या वळणावर पोहोचूनही हिला अक्कल कशी नाही? भविष्याचा क्षणभर विचारही आला नाही? आंटी, तुम्ही तुमचं भविष्य कसं विसरलात? काही पैसे सांभाळून बँकेत तरी ठेवायचे ना. चुकलंच ते मुली.

0: स्वतःहून खड्ड्यात उडी मारली, माझ्या व्यसनावर ताबा उरला नाही। आता हेच माझं भविष्य। तुम्ही माझ्या घरी या, कळवळून मधू म्हणाली। ते आता शक्य नाही, तुझ्या घरात ह्या व्यसनाधीन बाईला राहण्याची लायकी नाही। परिस्थितीने मला एकाकी केलं, एकाकीपणामुळे मी परिस्थिती बदलू पाहिली, पण घडलं उलटच। बंगल्याचं वैभव संपून रस्त्यावरचं लाचार जगणं नशिबी उरलं। मधू तिला बळेच घरी घेऊन आली। आई, तू तिला आपल्या घरी का आणलंस? मधूची मुलगी मीता मधूला बोलू लागली। मधू म्हणाली, अगं ती ख्रिस्तीना आंटी आहे, तिचं काळचक्र फिरलं आहे, आम्ही तिला मदत करायलाच हवी। मिताला मधूचं बोलणं पटलं नाही। ती फणकाऱ्याने बोलणार होती पण बोलली नाही। आई तो चुकलीस, इतकंच म्हणून आत गेली। अहो, तुम्हालाही मी चुकलं असं वाटते का? मधूने नवऱ्याला विचारलं। होय मधू, तू चुकलीस। तू मनाने हळवी आहेस, पण जग तसं नाही। लोक तुझा चांगुलपणा नाही बघणार, उलट पैशांसाठी रचलेला तुझा कट आहे असं समजणार। आपल्यासारखं जग नसतं मधू। मधूला काहीच समजेना। तिला आंटीला जा म्हणता येईना की घरातल्यांच्या मनाविरुद्ध वागता येईना। ती सोप्यावर बसली सुन्नपणे। दुसऱ्या दिवशी ख्रिस्तीना मधुमतीला म्हणाली, मी जाते आज मधुबाय। पण कुठं जाणार तुम्ही आंटी? मधूने काळजीच्या सुरात विचारले। आता माझं भविष्य रस्त्यावरच आहे, मला सज्जनांच्या घरात राहायची लायकी नाही। तुझ्या घरी एक दिवस मला घरच्यांसारखी वागणूक मिळाली, घरातली ऊब मिळाली, देव येशू भेटला, हेच आता मला आयुष्यभर पुरेल। जाते मी, देव बरं करेन। मधुमतीला काहीच सुचेना, तिला बाहेर जाऊ द्यावे असे वाटेना, घरातली मंडळी तिला ठेवण्यास तयार होईना। मधूच्या समोर प्रश्न उभा राहिला, काय करावे? पण तिचा प्रश्न सुटण्याआधीच संपला, कारण ख्रिस्तीना तेथे नव्हतीच। ती आपले आयुष्य रस्त्यावर सारण्यासाठी कधीच बाहेर पडली होती। मधू तिच्या पाठमोरे आकृतीकडे पाहत राहिली। एकटेपणा माणसाला कशी दुर्बुद्धी देते, आणि त्यात व्यसनात बुडून माणूस कसा रस्त्यावर येतो, ह्याचे ती जिवंत उदाहरण पाहत होती वयाच्या ह्या वळणावरही।
1: श्रोते हो, शेवटी आयुष्य दुसरं काही नसून अशाच अनेक लहान मोठ्या वळणांचा एक प्रवास आहे। वयाच्या ज्या वळणावरती कधी भीती वाटत होती, गोंधळ उडाला होता आणि असं वाटत होतं की सगळं संपलंय, आज मागे वळून पाहताना जाणवतं की त्याच वळणाने आपल्याला जगायला शिकवलं, लढायला शिकवलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःची खरी ओळख करून दिली। काही नाती सुटली, काही नवी जोडली गेली, काही स्वप्न भंगली तर काहींनी आकाशाला गवसणी घातली। पण ह्या वळणावर घेतलेला प्रत्येक अनुभव आज एक मौल्यवान आठवण बनून पाठीशी उभा आहे। रस्ता कुठलाही असो, चढउतार किती असोत, वयाचं हे वळण प्रत्येकाला परिपक्व बनवून जातं, कारण प्रवास संपला तरी आठवणींचा आणि शिकवणीचा हा सिलसिला कधीच संपत नाही। असा हा प्रवास वयाच्या ह्या वळणावरती आपण ऐकत होतात। वयाच्या ह्या वळणावरती गौतमी चोरलेकर यांची ही कथा। आणि श्रोते हो, ह्या क्षणी आपण ऐकत आहात युवका खातीर असलेला हा कार्यक्रम युवाणी। आणि आता घेऊया ह्या कार्यक्रमात छोटासा ब्रेक।
2: जय अब गरीबों की जय बन गई है।

0: आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455 नंबरवर कॉल करा.
1: युवा आणि कार्यक्रमात आपण सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. श्रोते हो, आता ह्या कार्यक्रमात ऐकू देत आहोत प्रशांत दामले यांचा हा स्वर.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाऊनलोड करून

बघितलं एकमेकांसाठी त्याग करणाऱ्या एकमेकांवर प्रेम करणाऱ्या लोकांचं हे कुटुंब दुःखा नावाच्या गोष्टीचं या जगात अस्तित्व आहे की नाही अशी शंका यावी इतकं आनंददायी वातावरण आहे.

श्रोते हो, आपण एक 10 युवक हाती रचलेला हा कार्यक्रम युववाणी, आणि ह्या कार्यक्रमात आता पुढे पुढे ऐकू देत आहोत चैतन्य कुलकर्णी ह्यांचा हा पुढचा स्वर.

श्रोते हो, उन्हाची काहील संपताना, मातीला पहिला सुगंध फुटताना आणि आकाशात काळे ढग दाटून येताना आपल्या प्रत्येकाच्या मनात एक हुरहुर दाटून येते. पावसाची पहिली सर अंगावर झेलताना एका आवाजाची आणि काही शब्दांची आठवण आपल्याला हमखास होते. तो आवाज म्हणजे मिलिंद इंगळे ह्यांचा आणि ते शब्द म्हणजे कवी सौमित्र ह्यांचं. 1998 मध्ये आलेल्या गारवा ह्या आल्बमला 25 अधिक वर्ष झाली, तरी हा गारवा आजही आपल्या मनात तितकाच ताजा आहे. चला तर मग आजच्या ह्या सांद वेळेला पुन्हा एकदा अनुभवूया हा सुरेल प्रवास. पुन्हा एकदा गारवा, मिलिंद इंगळे ह्यांच्या स्वरात.

ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटत, भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाखत, तरी पावलं चालत राहतात मन चालत नाही, घामाशिवाय शरीरामध्ये कुणीच बोलत नाही। तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो, वारा उन्हाळ मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो, पाना फुला झाडांवरती छपरावरती चढून पाहतो, दुपार टळून संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ, उन्हामागून चालत येते गार गार कातरवे, चक्क डोळ्यांसमोर ऋतू कूस बदलून घेतो, पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो।

0: जी केंद्राचो हो म्हादय चॅनल 233 एक मिनटं म्हणल्या 1287 किलोहर्ट्सांचे आणि आता कांय खिणाचो ऐकूंक येता कोंकणीतल्यान मुखेल खबरो.
1: नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. मिशन आगमन ह्या काळांत विक्रम एक भारतांतलो पयलो खासगी रितीन तयार केल्लो कक्षीय रॉकेट 450 किलोमिटरच्या कक्षेन पॅलॉड घालून यशस्वीपणान पावला. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि उत्तराखंडचे मुखेलमंत्री पुष्कर सिंग धामी हांणी आयज नव्या रामनगर डेहराडून एक्सप्रेस रेल्वेक पाचवो बावटो दाखयलो. हाका लागून उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश हांचे मदीं रेल्वे संपर्क वाडोवपाचो नवो काळ सुरू जाला. भारताखातीर आतंकवादाचेर शून्य

विक्रम एक भारतातलो पयलो खाजगी रितीन तयार केल्लो कक्षीय रॉकेट 450 किलोमीटरच्या कक्षेन पॅलोड घालून यशस्वीपणान पावला. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि उत्तराखंडचे मुखेलमंत्री पुष्कर सिंग धामी हांणी आयज नव्या रामनगर डेहराडून एक्सप्रेस रेल्वेक पाचवो बावटो दाखयलो. हाका लागून उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश हांचे मदीं रेल्वे संपर्क वाडोवपाचो नवो काळ सुरू जाला. भारता खातीर आतंकवादाचेर शुन्य सहिष्णुता ही फकत विधान न्हय तर एक घट्ट कृती रेखा अशें संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी म्हटलां. पेन्शन संबंधित वाद प्रशासकीय पावड्यार सोडोवपाक जाय जाका लागून पेन्शन धारकांक न्यायालयांत वचपाची गरज लागची ना अशें डॉ जितेंद्र सिंग हांणी सांगलां. निती आयोगाच्या इन्व्हेस्टमेंट फ्रेंडलीनेस इंडेक्स 2026 ह्या अहवालांत गोंयांक भारतांतल्या 36 राज्य आनी केंद्र शासित प्रदेशांमदीं चवथो क्रमांक मेळ्ळा. वाडट्या सायबर गुन्यांवांच्या फाटभुंयेर मडगांव पुलिशेक व्यापक जागृत मोहीम सुरू केल्या. गोवा जनविश्वास कायदो 2026 चालीक लागल्या उपरांत गोंयांत विश्वासाचेर आदारिल्ली शासन वेवस्था घटमूट करपाचे दिकेन म्हत्वाचें पावल उबारलां. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सींग धोरणाच्या खाला 31 जुलय 2024 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर म्हायती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलय 2024. येयात, सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.
1: तुम्ही एकदा 233.1 मीटर म्हणल्या 1287 किलो हर्ट्सांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादयी चॅनल इश्टांनो, आता स्टुडिओन 6 वरां जावन 6 मिनटां आणि 10 सेकंद जाता. आयचे हे सभेन तुमकां मुखार ऐकूंक दिता आयच्या आणि फाल्यांच्या कार्यावळींची रुपरेषा.

विश्वानो फाल्यां सकाळी 8:50 म्हादय चॅनलाचेर एका चित्रसंगीत ही कार्यावळ, 9:00 कोंकणीतल्यान खबरो, 9:05 चित्रसंगीत ह्या कार्यावळीचो मुखावलो भाग तुमकां आयकुपाक मेळटलो. बरोबर 9:30 भुरग्यां खातीर आशिल्ली खास कार्यावळ मॅरी गो राउंड तुमकां आयकुपाक मेळटली. 10:00 हिंदीतल्यान खबरो, 10:05 कातारांची कार्यावळ, 10:30 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ, कार्यावळीन एकात विदुषी विणा सहस्त्रबुद्धे हांचे गायन राग तोडी. 11:00 हिंदीतल्यान खबरो, 11:05 गाता रहे मेरा दिल ही कार्यावळ तुमकां, हिंदी गीतांची कार्यावळ तुमकां फाल्यां आयकुपाक मेळटली. इश्टानो फाल्यां 12:05 एकात खासा बायलां खातीर आशिल्ली कार्यावळ अस्तुरी ह्या कार्यावळीन यशस्विनी ह्या माळये खाला एकात लिना वसंत काटकर हांची उशा नायक हांच्यांनी घेतिल्ली मुलाखत. तशेंच बरोबर 1:00 हिंदीतल्यान खबरो, 11:05 कानाळा वोवळा ही कोंकणी गितांची कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. 1:30 मराठीतल्यान खबरो, 1:40 सदाफुली ही कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. 2:00 इंग्लिशीतल्यान खबरो, 2:15 हिंदीतल्यान खबरो. तशेंच बरोबर 2:30 फाल्यां दनपारा एकात हिंदी फिल्म संगीताची कार्यावळ, 3:00 हिंदीतल्यान खबरो आनी 3:05 इंग्लिशीतल्यान खबरो. फाल्यां सांजेच्या 5:30 एकात युववाणी ही कार्यावळ, ह्या कार्यावळीन एकात म्युझिक थॅरपी ह्या विशयाचेर साई वझे हांचे डॉक्टर साईश देशपांडे हांच्यांनी घेतिल्ली मुलाखत. तशेंच 6:00 हिंदीतल्यान खबरो, 6:15 शब्दूल ही कोंकणी गितांची कार्यावळ, 6:30 कोंकणीतल्यान राष्ट्रीय खबरो, 6:35 कातारा नाट्यगितांची कार्यावळ आयकुपाक रावात फाल्यां सांजेच्या 7:00. 7:20 कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो आनी बरोबर 7:30 सावडेर ही कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. 8:05 मराठीतल्यान खबरो, 8:15 गीत गजल ही हिंदी गितांची कार्यावळ. बरोबर रातच्या 9:45 समाचार संध्या आनी 9:00 न्यूज एट 9:00. 9:15 स्पॉटलायट आसतली. 9:30 इश्यूज बिफोर पार्लमेंट ही कार्यावळ. 10:00 संगीताची राष्ट्रीय कार्यावळ, 11:00 हिंदीतल्यान खबरो, जाल्यार 11:05 इंग्लिशीतल्यान खबरो. तर ह्यो आशिल्ल्यो आयच्या आनी फाल्यांच्या सभेन म्हादय चॅनलाचे वितरावपी तरेकवारच्या कार्यावळींची रुपरेषा. ऐकून तुम्ही एकदा 230° मिनटं म्हणल्यार 1287 किलो हट्सांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल.

तुम्ही घेता शब्दुली ही कार्यावळनिष्ठानो काळजातल्या गुपित भावनांची आणि मोगाची उक्तावणी करपी हे सुंदर अशे गीत राजेश मडगांवकार हांच्या आवाजान तुम्ही ऐकले आणि आता ही कार्यावळ मुखार व्हरताना तुमकां ऐकूंक दिता गौतमी हेदे बांबोळकार हांच्या आवाजान हे मुखावयले गीत

0: भारत जागोविया नितळसाण राखूया, प्लास्टिक मुक्त भारत म्हणताना पर्यावरणाचं सांभाळ करूया, स्वच्छता ही सेवा।
1: इश्टानो आणि इथल्यान ही शब्दुली कार्यावळ हांगा सोंपता। तुम्ही ऐकता 233° एक मिनट म्हणल्या 1287 किलोहर्ट्सांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादी चॅनल। आता स्टुडिओन वेळ झाला असा 6:30 आणि 5 सेकंद आणि आता काही खणातच तुमकां ऐकूपाक दिता कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो।
2: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां राष्ट्रीय खबरो दिता। मिशन आगमन ह्या काळांत विक्रम ए भारतातलो पयलो खासगी रितीन तयार केल्लो कक्षीय रॉकेट 240 किलोमीटरच्या कक्षेन यशस्वीपणान पावला। आंध्र प्रदेशातल्या हरिकोटा हांगाच्या सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातल्यान दनपारा 12:05 हे प्रक्षेपण झाले। हे महत्वाचे कामगिरी लागून भारत हो संवसारातलो खासगी कक्ष प्रक्षेपण क्षमता आशिल्लो तिसरो देश झाला। या कामगिरी खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्कायरूट एरोस्पेसाक परबी दिल्या। प्रधानमंत्री मोदी आणि स्कायरूट पंगडाकडेन फोनाचेर उलयतना या इतिहासिक अंतरिक्ष पराक्रमाची तोखणाय केली। विक्रम हे एक भारतातले पहिले खासगी रितीन विकसित केल्ले कक्षीय प्रक्षेपण वाहन जे हैदराबादेतल्यान एरोस्पेस स्टार्टअप स्कायरूट एरोस्पेस कंपनीन तयार केला। मजगती प्रक्षेपण उपरांत सगळ्यांक संबोधित करताना श्री सिंग हांणी सांगले की विक्रम एकच्या यशस्वी प्रक्षेपणातल्यान अंतरिक्षातल्या भारताच्या भौशिक खासगी भागीदारीची वाढत्या बळगे दिसून येता।
3: कंग्रॅच्युलेशन इन स्पेस फॉर फॅसिलिटेटिंग दिस ब्युटिफुल पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, कंग्रॅच्युलेशन इस्रो फॉर ऑप्टिमायझिंग दिस कॉलॅबोरेशन, मेनी मेनी थँक्स प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी फॉर मेकिंग दिस पॉसिबल, बिकॉज इट इज पॉसिबल ओनली बिकॉज 5 years बॅक प्राईम मिनिस्टर मोदी टुक अ हिरोईक डिसिजन, अ बोल्ड डिसिजन, अ करेजस डिसिजन, अ आउट ऑफ बॉक्स डिसिजन टू ओपन द स्पेस सेक्टर टू द प्रायव्हेट प्लेयर्स टू अनलॉक द स्पेस सेक्टर। द टुडेज सक्सेसफुल लॉन्च इज अ रिइटरेशन ऑफ इंडियाज ग्रँड एंट्री एज अ ग्लोबल प्लेयर इन द हायली कॉम्पिटेटिव्ह एरिना ऑफ स्पेस इकॉनॉमी।
2: भलायकेन बरिल्लो समाज हो घटमूट राष्ट्राची बुनयाद अशें संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आयज सांगले। आयज दनपारा नवी दिल्लीन जाल्ल्या इंडियन मेडिकल असोसिएशनाच्या पुरस्कार सुवाळ्यांत ते उलोवप करताले। श्री सिंग हांणी सांगले वैजकी वेवसायी फकत भलायकी सेवाच न्हय तर देशाच्या उदरगतीच्या प्रवासाकूय घटमूट करता। दोतोर आपल्या समर्पण आणि सेवेतल्यान राष्ट्रनिर्मितीन महत्वाची भूमिका करता अशें संरक्षण मंत्र्यांनी सांगले। दोतोरांक मान दिवप म्हळ्यारूच राष्ट्राची सेवा आणि राष्ट्रनिर्मितीच्या भावनांचो आदर करप अशें आसता अशें तांणी मुखार म्हटलां। कागाळीचो निवाडो करपा परस फुडें वचून पेन्शनधारकांचे हुस्के सोडोवपाचेर आणि सपना पुराय करपाचेर लक्ष केंद्रीत करचे अशें कार्मीक भौशीक कागाळी आणि पेन्शन राज्य मंत्रालयाचे मंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी म्हटलां। पेन्शन संबंधित वाद प्रशासकीय रितीन सोडोवपाक जाय जाका लागून पेन्शनधारकांक न्यायालयांत वचचें पडचें ना। आयज नवी दिल्लीन पेन्शन दाव्याचेर जाल्ले दुसरे राष्ट्रीय कार्यशाळेक तांणी संबोधीत केले। पेन्शन आणि पेन्शनर कल्याण खात्यान जायत्यो नागरिक केंद्रीत सुधारणा केल्यात आणि पारदर्शकता आणि कार्यक्षमताय वाढोवपा खातीर ऑनलाईन प्रणालीवरवी पेन्शन सेवा डिजिटल केल्यात अशी माहिती डॉ सिंग हांणी दिली। दळणवळण मंत्रालयाच्या टपाल विभागान इनोव्हेट इंडिया माय जीओव्ही प्लॅटफॉर्माचेर इंडिया पोस्ट मॅस्कॉट डिझाईन सर्त सुरू केल्या। या वैशिष्ट्यपूर्ण ब्रँड एम्बेसिडर तयार करप

0: हो या उपक्रमाचो उद्देश आसा जो संस्थेकडेन विश्वास विश्वसनीयता सेवा आणि डिजिटल नवो उपक्रम ही मूळ मूल्य प्रतिबिंबित करतलो ही सर्त सगळ्यां खातीर उक्ती असून वाटेकार जावप्यांक माय जीओव्ही प्लॅटफॉर्मावरवीं एक मूळ मॅस्कॉट डिझायन मॅस्कॉटाचे एक योग्य नाव आणि एक संक्षिप्त संकल्पना टीप सादर करची पडटली ही सर्त 15 ऑगस्ट मेरेन उक्ती असतली. आधार एप डावनलोडाचो आंकडो 40 दशलक्ष हुपला जाका लागून नागरिकांचो सोयीस्कर आणि डिजिटल केंद्रीत वळख सेवांचेर वाढत आशिल्लो विश्वास दिसून येता. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रगिन्यान मंत्रालयान सांगला की एप सुरू झाल्या उपरांत ताचे वरवीं 11 लाखां वयर नामे अपडेट यशस्वीपणान झाल्यात. मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाणे ह्या एपावरवीं सुमार 49 लाख मोबायल क्रमांक अपडेट करपाक सोपे झाल्यात आणि नागरिकांनी बायोमेट्रीक लॉक अनलॉक खाशेलेपण 1.9 कोटी परस चड फावटी वापरला. हवामान. भारतीय हवामान खात्यान फाल्यां मेरेन उपहिमालयन अस्तन बंगाल आणि सिक्कीमाचेर व्हड पावस पडपाचो अदमास आशिल्ल्यान रेड अलर्ट जारी केला. आयएमडीन अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय छत्तीसगड आणि उत्तराखंड हाचेर आयज काय सुवातांनी खूप व्हड पावस पडपाचो अदमास सांगिल्लो. तशेंच फाल्यां मेरेन आंध्र प्रदेश जम्मू काश्मीर लडाख मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचेर एकसुरे सुवातेर जोगला आणि वादळ वारे येवपाची शक्यता आसा असो अदमास खात्यान उक्तायला. खेळ. फिफा फुटबॉल विश्वचषक करंड सर्तीन भारतीय वेळाप्रमाण फाल्यां फांतोडेर 2:30 वरांचेर फ्रांस आणि इंग्लंड पंगडामदी तिसऱ्या सुवाते खातीर खेळ जातलो. सेमीफायनल सर्तीन स्पेनान फ्रांसाक हारयले जाल्यार अर्जेंटिनान इंग्लंड पंगडाक हारयले. तिसऱ्या क्रमांका खातीर आशिल्ले प्ले ऑफ मॅच 1934 सावन संवसारीक सर्तीचो एक भाग जावन आसा. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे फुडले खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळी 8:40 आयकुपाक मेळटले. तो मेरेन नमस्कार.
1: नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2026 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या 2 संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2026. येयात सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.
2: तुम्ही एकदा 233 किलोमीटर म्हणल्या 1287 किलोहर्ट्सांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादय चॅनल. निष्ठानो आता स्टुडिओन वेळ झाला असा 6:36 आणि 40 सेकंद आणि आता हे सभेन तुमकां मुखार येऊन दिता कातारांची कार्यावळ.

मिश्रांनो, तुम्ही घेतात कातारांची कार्यावळीन. आयज आमी आयकतात एम बॉयर हांची कातारां. इश्टानो, रसिकांक आपल्या रसाळ उतरांनी आनी म्होवाळ सुरांनी एम बॉयर हांच्यांनी सामके खिळोवन दवरिल्ले. तो कलाकार आपले खाशेले धाटणेन कॉमेडी करून कातारांक नव्यो नव्यो चाली दितालो आनी प्रेक्षकांची मनां धादोशी करतालो अशें हें आशिल्ले एम बॉयर. आयकुया तांच्याच आवाजान हे मुखावले कातार. तर आयकुया हे फुडले कातार पोय पोय आंतोनेत यांग चिको आनी एम बॉयर हांच्या जोड आवाजान हे फुडले कातार.

0: कातरांनी कातरांच्या मळार एम बॉयरान दिल्ले योगदान सासणाचे उरले हातून मातूय दुबावना. आनी ह्या विचारा वांगडा आतां ह्या कातरांच्या कार्यावळींतल्यान आमी तुमचो निरोप घेतात. तुमी आयकतात 233 एक मिनटं म्हणल्यार 1287 किलो हर्ट्सांचेर म्हादय चॅनल.
1: नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2024 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP

in/files/nipp.pdf ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलय 2026. येयात सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

0: श्रोते हो
1: नमस्कार. तुम्ही ऐकत आहात तुमचं लाडकस्ट रेडिओ स्टेशन माधवी वाहिनी. मी आहे तुमचा मित्र आणि तुम्ही माझ्यासोबत आहात आपल्या ह्या सुरांच्या मैफलीत, ज्याचं नाव आहे मराठी भावगीतां. रसिको, मराठी भावगीतांचं अंगण इतकं समृद्ध आहे की तिथे दररोज शब्दांचं नवीन पारिजात उमलत असतं. पण काही गाणी मात्र गोड असतात, ती कितीही वेळा ऐकली तरी त्यातील टवटवीतपणा कधीच कमी होत नाही. आजच्या भागात आपण अशाच एका अजरामर अल्बमला उजाळा देणार, ज्याचं नाव आहे ऋतू हिरवा. संगीतकार श्रीधर फडके आणि गानसम्राज्ञी आशा भोसले यांच्या या स्वराभिषेकात आपण आज चिंब भिजणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा हा प्रवास. तर श्रोते हो, अल्बमची सुरुवात होते एका अशा गाण्याने जे ऐकलं की डोळ्यासमोर नुसती हिरवळ दाटते. शांता शेळके ह्यांचे शब्द आणि आशा ताईंचा तो तरलता जपणारा आवाज. ऋतू हिरवा ऋतू बरवा हे गाणं फक्त ऐकायचं नसतं तर ते अनुभवायचं असतं. एखाद्या पावसाळी सकाळी चहाचा कप हातात घेऊन खिडकी बाहेर पाहताना जे सुख मिळतं तेच सुख हे गाणं देतं. ऐकूया तर मग ह्या अल्बमचे शीर्षक गीत आशा भोसले ह्यांच्या स्वरात.

श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी भावगीतांचा कार्यक्रम आणि निसर्गाच्या ह्या गाण्यानंतर आता वळूया अशा एका रचनेकडे जिथे मन मेघांना साथ घालतंय. घनराणी ह्या गाण्यातील हाक थेट काळजाला भिडते, जेव्हा आभाळ भरून येतं आणि मन अनामिक ओढीनं व्याकुळ होतं तेव्हा हे गाणं सोबतीला असतं. श्रीधरजींनी दिलेला संकेत या शब्दांना जणू पंख देतं. चला ऐकूया घनराणी आशा भोसले ह्यांच्या स्वरात.

श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात माधवी वाहिनी आणि ह्या क्षणी आता आपण ऐकत आहात मराठी भावगीतांचा कार्यक्रम. रसिको, आयुष्य नेहमी कठीण नसतं. कधी कधी

ते एखाद्या फुलासारखं उमलतं सुद्धा. आणि जेव्हा ते उमलतं तेव्हा मुखातून आपोआप शब्द बाहेर पडतात. हे पुढचं गाणं ऐकताना मनावरची सगळी मरगळ निघून जाते. आशाताईंच्या आवाजातील तो उत्साह आणि श्रीधरजींच्या संगीतातील ती चपळता मनाला प्रसन्न करून जाते. जीवनाच्या आनंदाचा उत्सव साजरा करणार आहे पुढचं गाणं आशा भोसले यांच्या स्वरात.

0: अल्बम मधील ही गाणी म्हणजे मराठी सुगम संगीतातील सुवर्णयुग. आज आपण या आठवणींच्या हिंदोळ्यावर झुललो. वेळ झाली आहे निरोप घेण्याची, पण सुरांचा हा प्रवास असा चालू राहील. तोपर्यंत गुणगुणत रहा आणि ऐकत राहात मादळी वाहिनी.
1: गाव आणि हाव ऐकाल गावांतल्या गजाली गावकऱ्यांकडल्या.
2: गावामधी खास नाव गाव रे मजो गाव.
1: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलात.
3: गाव आणि हाव.
0: 233° एक मिनिट म्हणल्या 1287 किलोहर्ट्झांचेर तुम्ही ऐकता आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादय चॅनल. आणि इश्टानो आता काय खेळातच तुमकां ऐकुपाक दिता कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो.
4: नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी योगी जोशी तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. निती आयोगाच्या इन्व्हेस्टमेंट फ्रेंडलीनेस इंडेक्स 2026 म्हळ्यार गुंतवणूक अनुकूलता निर्देशांक या अहवालात गोंयाक भारतातल्या 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधी 4th क्रमांक मेळ्ळा. गोवा जनविश्वास कायदो दुरुस्ती कायदो विधेयक 2026 चालीक लागल्या उपरांत गोंयान विश्वासाचेर आदारिल्ली शासन व्यवस्था घटमूट करपाच्या दिकेन महत्वाचे पावल उबारला. मिशन आगमन या काळात विक्रम 1 भारतातलो पहिलो खासगी रितीन तयार केल्लो कक्षीय रॉकेट निमाणे पावडो पुराय करून 450 किलोमीटरच्या कक्षेत पेलोड घालून कक्षेत यशस्वीपणान पावला. आणि श्री विजयादुर्गा देवस्थान आणि श्री विजयादुर्गा सांस्कृतिक मंडळ केरी फोंडा गोवा तशेंच कला आणि संस्कृती संचालनालयाच्या जोडपालवान स्वर वर्षाव 2026 ह्या 10व्या शास्त्रीय संगीत संमेलनाचे आयोजन केला. हे संमेलन फाल्यां 19 जुलै 2026 दिसा श्री विजयादुर्गा सभामंडप केरी फोंडा हांगा जातले. आता पुराय खबरो. निती आयोगाच्या इन्व्हेस्टमेंट फ्रेंडलीनेस इंडेक्स 2026 म्हळ्यार गुंतवणूक अनुकूलता निर्देशांक या अहवालात गोंयाक भारतातल्या 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधी 4th क्रमांक मेळ्ळा. गोंयाक 53.1 गुण मेळ्ळ्यात जाल्यार 7 शहर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधी 1st क्रमांक मेळ्ळा. देशांत 50 परस चड गुण मेळयिल्ल्या फक्त 5 टॉप पर्फॉमन्स राज्यांमधले गोंय एकमेव राज्य आसा. नियामक सुलभतेच्या म्हळ्यार रेग्युलेटरी इज विभागात गोंयाक सगळ्यांत चड 71% गुण मेळ्ळे. ताच्या फाटल्यान संस्थात्मक वातावरणात 66%, अर्थिक आरोग्यात 61% आणि पायाभूत सुविधा आणि संसाधनात 56% गुण मेळ्ळे. 8 विभागापैकी 7 विभागात गोयची कामगिरी राष्ट्रीय सरासरी परस चड आसा. कौशल्य विकास आणि आरोग्याचेर GSDP प्रमाणात सगळ्यांत चड खर्च करपी राज्य म्हणून गोयची नोंद जाल्या. उच्च शिक्षणात सुमार 25% विद्यार्थी STEM अभ्यासक्रमात आसात आणि STEM प्रवेश आणि व्यावसायिक प्रशिक्षण क्षमतेच्या बाबतीत गोंय आपल्या वर्गात 1st क्रमांकाचेर आसा. गोयची 2 आंतरराष्ट्रीय विमानतळां भारताचे एकूण विमानतळ क्षमते परस सुमार 3% वाटो उखलतात. तशेंच राज्याच्या बंदराची क्षमता राष्ट्रीय क्षमतेच्या सुमार 3% आसा. नवकरणक्षम उर्जेचो वापर विश्वासार्ह वीज पुरवठो जोडलेले रस्ते रेल्वे साठवण सुविधा आणि कुशल मनीसबळ या गजालींक उद्योगांनी समाधान व्यक्त केला. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाला गोंय सरकारान पायाभूत सुविधा कुशल मनुष्यबळ नियामक सुलभता संपर्क व्यवस्था आणि स्वच्छ उर्जेचेर भर दिलो. निती आयोगान दिल्लो वो मान राज्य सरकारच्या पारदर्शक कार्यक्षम आणि भविष्याभिमुख गुंतवणूक वातावरण उभारपाच्या यत्नांचो गौरव करता. सरकार येवपी काळात जबाबदार गुंतवणूक आकर्षित करून रोजगार निर्मिती आणि अर्थिक विकासाक चालना दिवपाचो निर्धार मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी व्यक्त केला. गोवा जनविश्वास कायदो दुरुस्ती कायदो 2026 चालीक लागल्या उपरांत गोंयांत विश्वासाचेर आदारिल्ली शासन व्यवस्था घटमूट करपाच्या दिकेन म्हत्वाचे पावल उबारला. राज्यान 11 राज्य कायद्यातल्या 142 तरतुदी दुरुस्ती केल्या, जी देशातली एक व्यापक राज्य पावण्यावेली कायदे सुदारणा प्रक्रिया आसा. भारत सरकारच्या जनविश्वास उपक्रमाक जुळून ह्या सुदारणांक लागून नियामक तरतुदी सुगम जाल्या. पालन करपाचो भार उणो जाला आणि इज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज ऑफ लिव्हिंग ह्या दोनूय गजालींक चालना मेळ्ळ्या. एनडीएच्या शेकात आशिल्ल्या राज्यांनी आणि केंद्रीय प्रदेशांनी जनविश्वास चौकटी चालीक लावपा विशींच्या राष्ट्रीय अहवाला प्रमाण गोंय ही सुदारणा आपणावपाक 1st क्रमांकाच्या राज्यातले एक राज्य म्हणून उदेला.

0: वाडट्या सायबर गुन्यांवाच्या फाटभुयेचेर मडगांव पुलिशेन व्यापक जागृताय मोहीम सुरू केल्या. हे मोहिमेक खाला निकतीस नावेली हांगसरल्या पॉश स्कुलांत विद्यार्थी शिक्षक आनी पालकां खातीर सायबर सुरक्षेविशी मार्गदर्शन मोहीम आयोजीत केल्ली. ह्या वेळार पुलीस अधिकाऱ्यांनी ऑनलायन फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार, बनावट लिंक्स, ओटीपी, केवायसी अपडेट, गुंतवणूक, नोकरी तशेंच डिजिटल अटक अशा वेगवेगळ्या माध्यमांतल्यान जावपी फसवणुके विशीं माहिती दिली आनी नागरिकांनी शिटूक रावपाचे आवाहन केले. मडगांव पुलीस ठाण्यांत दर दिसा सायबर फटवणुकीचे सरासरी 5 गुन्यांव नोंद जातात अशी माहिती ह्या वेळार दिली. अनवळखी मनशांचेर विस्वास दवरू नाकात, कोणाकूच बँक खात्याची गुपीत माहिती वा ओटीपी दिवं नाकात, तशेंच दुबावी संदेश वा लिंकाचेर क्लिक करपाचे टाळचे अशें आवाहन पुलिशेन केला. सायबर चोरांच्या जाळ्यांत पडचे न्हय म्हणून नागरिकांनी जागरूक रावन खंयचीय दुबावीत गजाल रोखडीच पुलिशेच्या नदरेक हाडून दिवची अशें ह्या वेळार सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्स चेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आकाशवाणी पणजी आता मुखावयल्यो खबरो. भारताचो पयलो खासगी कक्षीय रॉकेट विक्रम 1 मिशन आगमन हाच्या खाला तयार केल्लो कक्षांत यशस्वीपणान पावला. रॉकेटान निमणो बर्न इंजीन इग्निशन फेज पुराय करून आपले पेलोड 450 किलोमीटर कक्षेत पावलो. आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा हांगच्या सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातल्यान दनपारां 12:05 प्रक्षेपण जाले. हे महत्वाचे कामगिरीक लागून भारत हो खासगी कक्षीय प्रक्षेपण क्षमता आशिल्लो संवसारातलो तिसरो देश जाला. मिशन आगमन खाला तयार केल्ले हे रॉकेट ल्हान उपगिऱ्यां खातीर खर्चीक आनी लवचीक प्रक्षेपण सेवा दिवपा खातीर तयार केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्कायरूट एरोस्पेस पंगडाक फोनाचेर परबी दिली. मिशन आगमन खाला विक्रम 1 चे यशस्वी प्रक्षेपण हो अंतरिक्ष क्षेत्रांत आत्मनिर्भरतायेच्या दिकेन भारताच्या प्रवासात म्हत्वाचो मार्गदर्शक फातर थारता अशें प्रधानमंत्र्यांनी म्हळें. गोंय सरकारचे जलस्रोत खाते आनी साखळी नगरपालिका हांच्या जोडपालवान साखळी बाजारपेठेत उप्रासपी हुंवार परिस्थितीचेर नियंत्रण दवरपा खातीर हुंवार प्रतिबंधक येवजण सज्ज आसा अशी माहिती साखळी नगरपालिकेची नगराध्यक्ष अंजना कामत हांणी दिली. तांणी सांगले की दर वर्सा पावसांत बुट्टी येवन साखळेंत हुंवार परिस्थिती निर्माण जाता. हाचेर खासा उपाय येवजण जलस्रोत खाते आनी नगरपालिकांनी संयुक्तपणान आंखल्या आनी ह्या आखिल्ल्या उपाय येवजण्यांची अंमलबजावणी करपा खातीर आमी सदांच तयार आसात अशें नगराध्यक्ष अंजना कामत हिणें सांगले. श्री विजयादुर्गा देवस्थान आनी श्री विजयादुर्गा सांस्कृतीक मंडळ केरी फोंडा गोवा तशेंच कला आनी संस्कृती संचालनालयाच्या जोडपालवान स्वर वर्षाव 2026 ह्या 10व्या शास्त्रीय संगीत संमेलनाचे आयोजन फाल्यां श्री विजयादुर्गा सभामंडप केरी फोंडा हांगा जातले. हे संमेलन पंडीत प्रसाद सावकार हांका समर्पित केला. हे संमेलन फाल्यां 19 जुलय 2026 दिसा जातले. ह्या संमेलनाचो उक्तावणाचो सुवाळो पुण्याचे नामनेचे बासरीवादक पंडीत राजेंद्र कुलकर्णी हांच्या हस्तुकी जातलो. ह्या संमेलनात 2 सत्रां आसतली. सकाळी 10 ते दनपारां 1 वरां मेरेनच्या पहिल्या सत्रात गार्गी सिद्धय आनी संकेत सप्रे हांचे गायन जातले, तशेंच सुमंगल टेंगसे हांचे एकल तबला वादन जातले. सांजे 4 ते रातच्या 8 वरां मेरेनच्या दुसऱ्या सत्रात निमेश नायक आनी विष्णू नायक हांच्या शिष्य परवाचो पखवाज तबला संवाद जातलो. उपरांत विणा देसाई मोपकर हांचे गायन आनी सुरमणी पंडीत राजेंद्र कुलकर्णी हांचे बासरी वादनान स्वर वर्षाव 2026 ह्या संमेलनाचो समारोप जातलो. फुटबॉल फिफा फुटबॉल विश्वकरंड सर्तींत भारतीय वेळाप्रमाण फाल्यां फांतोडेर 2:30 फ्रांस आनी इंग्लंड पंगडामदी तिसऱ्या सुवाते खातीर खेळ जातलो. सेमीफायनल सर्तींत स्पेनान फ्रांसाक हारयले जाल्यार अर्जेंटिनान इंग्लंड पंगडाक हारयले. तिसऱ्या क्रमांकाखातीर आशिल्ली प्ले ऑफ मॅच 1934 सावन संवसारीक सर्तीचो एक भाग जावन आसा. मजगतीं फाल्यां राती न्यूयॉर्क न्यू जर्सी स्टेडियमाचेर फिफा फुटबॉल विश्वचषकाच्या फायनलीत अर्जेंटिना आनी स्पेन हांच्या मदीं खेळ जातलो. भारतीय वेळाप्रमाण सकाळी 12:30 मॅच सुरू जातली. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. निती आयोगाच्या इन्व्हेस्टमेंट फ्रेंडलीनेस इंडेक्स 2026 म्हळ्यार गुंतवणूक अनुकूलता निर्देशांक ह्या अहवालात गोंयाक भारतातल्या 36 राज्य

यशस्विनी कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी

0: इश्टानो चावडेर ह्या कार्यावळींत तुमकां सगळ्यांक येवकार. आयज चावडेर कार्यावळींत तुमकां आयकुपाक मेळटलें यश किर्ती संस्कृतीक मंडळ हांचें लोकसंगीत.
1: नमस्कार. यश किर्ती संस्कृतीक भजनी मंडळ शिरोडवाडी मुळगांव तुमचे मुखार सादर करता लोकसंगीत. लोकसंगीत म्हणजे ओव्यो, फुगड्यो, भजन, धालो आनी काणी सांगपी गीतां, हाकाच लोकसंगीत म्हणटात. सादर करपी आसा हांव निर्मला अर्जुन शिरगांवकर, मंगल यदुनाथ शिरगांवकर, किर्ती रोहित गांवकर, समीक्षा सुधीर शिरलेकर, शिल्पा शांतीलाल कळंगुटकर, साची सचिन कवठणकर, सुविधा सुरेश गोवेकर, विदिशा विजय बुगडे. ल्हानपणापासून आम्ही शेतान वयताली. आई, चुलती, आजी, व्हनी, शेजान अशी बायलां आसताली. आनी नंडी काडटना आमची जाणटी म्हणजे आजी नाजाल्यार आई आमकां काणयो सांगताली. तोंडांत सगळ्यांचे एक एक भाजलेलो चिचरो आसतालो आनी जी बायल काणी सांगता तिचे घोटयेन चिचारे आसताले. एक एक काणी दिसभर सांगताली, कित्याक तर ती काणी गावपाची आसताली. गणपतीची काणी, श्रावण बाळाची, चिलया बाळाची, कृष्ण आनी कंसाची, गाय आनी वाघाची, कुल्ली आनी सावत्र आईची, भटाची कन्या, सखुबाई पंढरेक वयता, अशे कितलेशेच काणयो गावन ती आमकां सांगताली. तितली कसली फुगडी आमी फुगडेन आमचे म्हणटाली, कित्याक तर एकूच गाणें 5 मिनटां वयर म्हणपाक वाज येतालो.

गाण्यांनी यमक असताले आणि अर्थपूर्ण शब्द असताले. ही गाणी ऐकताना आमच्या काळजान भावना जागे जाताल्यो. आमच्यो भयणी ढळाढळा रडताली. आम्ही जे लोकसंगीत तुमच्या मुखार सादर करतात ते दुर्मिळ असा. जे लोकसंगीत परत परत म्हणपी म्हणनात आणि सहज म्हणपाक जायना. फुडली ओवी असा लग्नाची, म्हणजे दाती मांडताना किंवा दळताना म्हणपाची.

आमचे जीवन हे निसर्गाकडे जोडलेले असा. निसर्गाची प्रत्येक वस्तू, प्राणी, पशु, झाडा पेडा हे सगळे आमच्या कणाकणान एकामेकाक पूरक असा. श्रावण महिन्यात आयतार पुजतात. काय महिलाक आयताराचे वर्णन करपी गाणे खबर नसता, म्हणून आम्ही मुजरत आयताराची फुगडी तुमच्या मुखार सादर करता. श्रावण

फुगडेचे कितलेशेच प्रकार असतात. आडवी आणि उभी हे दोन मुख्य प्रकार असतात. ह्या दोन्ही प्रकारांनी झेमाडो घालतात. पण उभी फुडी फुगडी उडून उडून घालताना म्हणपाची ही फुगडी तुमच्या मुखार सादर करतात. यमुनेचे तिरी सखी.

0: भयणान, आमी आमचे संस्कृतीचे दायज तिगोवन दवरपाक जाय आनी ते दायज फुडले पिळगेक सुपूर्द करपाक जाय। तर आयज आमी आयकले लोकसंगीत। सादर करपी आसले यशकिर्ती सांस्कृतीक भजनी मंडळ शिरोडवाडी मुळगांव। हातून वांटो घेवपी भयणी आशिल्ल्यो हांव निर्मला अर्जुन शिरगांवकर, मंगल यदुनाथ शिरगांवकर, किर्ती रोहित गांवकर, समीक्षा सुधीर शिरलेकर, शिल्पा शांतीलाल कळंगुटकर, साची सचिन कवठणकर, सुविधा सुरेश गोवेकर, विदिशा विजय बुगडे। आता आमचो वेळ सोपत आयला, आमी तुमचो निरोप घेता। परत मेळूया अशीच केन्नाय तरी, तो पर्यंत नमस्कार।
1: इश्टानो, तुमी आयकतात चावडेर ही कार्यावळ म्हादय चॅनलाचेर, आनी ह्या खिणाक तुमी आयकतालेत यशकिर्ती सांस्कृतीक मंडळ हांचे लोकसंगीत। आनी ह्या कार्यावळीन आतां मुखार आयकुया डॉक्टर शंकुंतला भरणे हांचे हे मुखावरे।

तुम्ही ऐकताले चावडेर ही कार्यावळ आणि ह्या कार्यावळींना आता ह्या खेळात तुम्ही ऐकताले डॉक्टर शकुंतला भरणे हांचो हो आवाज आणि इतल्यान ह्या कार्यावळीतल्यान आम्ही तुमचो निरोप घेता.

0: आणि हाँ आयकार गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान
1: गावामदी खास नाव गाव रे मजो गाव
0: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलार
2: गाव आणि हाँ।

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी

वेगवेगळ्या मळार आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यां खातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी।

0: विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खासगी कंपनीनं विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम एक रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातल्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला लोकसभा सभापतींची मंजुरी. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं पुण्यात निधन. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, माम्मुटी, कार्तिकायन, यामी गौतम यांचा सन्मान. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत तिसऱ्या स्थानासाठी आज मध्यरात्री फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात लढत. देशात खासगी कंपनीनं विकसित केलेल्या विक्रम 1 या रॉकेटचं आज यशस्वी प्रक्षेपण झालं. मिशन आगमनच्या अंतर्गत स्कायरूट कंपनीनं हे रॉकेट बनवलं आहे. खासगी कंपनीचं रॉकेट प्रक्षेपित करणारा भारत हा जगातला तिसरा देश ठरला आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 12:05 विक्रम 1 हे रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं. स्कायरूटच्या स्वतःच्या स्कोप या यंत्रणेसोबतच ग्रहा स्पेस, कॉस्मोसर्फ, डी क्यूब्ड या खासगी संस्थांचे उपग्रह आणि कॉस्मिक ब्लूम ही एक कलाकृती या रॉकेटनं अवकाशात नेली होती. अखेरच्या टप्प्यात रॉकेटनं या गोष्टी 450 किलोमीटर उंचीवर प्रस्थापित केल्या. हैदराबाद स्थित स्कायरूट एरोस्पेस या खासगी कंपनीनं विक्रम 1 हे रॉकेट पूर्णपणे देशातच तयार केलंय. कंपनीनंच उड्डाणाची प्रक्रिया पूर्ण केली. देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम 1 असं ठेवलं आहे. मागणीनुसार छोट्या उपग्रहांना स्वस्त आणि लवचिक स्वरूपाच्या प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशपूर्तीच्या अनुषंगानं या रॉकेटची निर्मिती केली गेली आहे. उपग्रहांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत प्रस्थापित करण्याच्या क्षमतेनं हे रॉकेट सज्ज आहे. हे रॉकेट एकूण 4 टप्प्यात प्रक्षेपण प्रक्रिया पूर्ण करतं. त्याअंतर्गत अंतराळ कक्षेत अचूकतेनं प्रवेश करण्याकरता 3 टप्प्यांवर घन इंधनाचा तर अखेरच्या टप्प्यात द्रवरूप इंधनावर आधारित रमन इंजिनाचा वापर केला गेलाय. या रॉकेटची बांधणी ही संपूर्ण कार्बन कंपोझिट संरचनेची असून रॉकेटमध्ये स्वदेशी बनावटीची प्रणोदन यंत्रणा, 3D प्रिंटेड इंजिन आणि उच्च क्षमतेच्या घन इंधन रॉकेट बूस्टरचा वापर करण्यात आलाय. विक्रम 1च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी या यशाबद्दल स्कायरूट एरोस्पेसचं अभिनंदन केलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही स्कायरूट एरोस्पेसच्या पथकाशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांचं अभिनंदन केलं. प्रधानमंत्र्यांनी विक्रम 1च्या पथकाला भेटीचं निमंत्रणही दिलं आहे. भारताच्या अंतराळ क्षेत्रातला खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग नवी दारं खुली करत असून नवोन्मेषाला गती देत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या एका संदेशातही म्हटलं आहे.
0: लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी 6 खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला मंजुरी दिली आहे. संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे हे ते 6 खासदार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आल्यावर गेल्या महिन्यात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. विकासासाठी हे खासदार पक्षात आले असून त्यांना विकास निधी दिला जाईल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा दिली आहे. याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटीझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला होता. गुजरातमध्ये फटाके तयार करणाऱ्या कारखान्यात लागलेल्या आगीत 9 जण मृत्यूमुखी पडले असून 10 जण जखमी झाले. अहमदाबादजवळ रामोल गटराड मार्गावरच्या फटाके कारखान्यात ही दुर्घटना घडली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर दुःख व्यक्त करत राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना 2,00,000 रुपये तर जखमींना 50,000 मदत जाहीर केली आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनीही मृतांच्या वारसदारांना 4,00,000 रुपयांची तर जखमींना 50,000 मदत जाहीर केली आहे. आंध्र प्रदेशात गोदावरी नदीत मासेमारीसाठी गेलेल्या 5 जणांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये 3 महिला

तुम्ही ऐकता आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादे चॅनल 233.1 MHz म्हणल्या 1287 KHz इश्टानो आता बरोबर 8 वरां जावन 5 मिनटांचेर तुमकां ऐकुपाक मेळटल्यो मराठीतल्यान खबरो ऐकत रावात म्हादे चॅनल।

महिलांचा समावेश आहे. पोलावरम जिल्ह्यात गोलागुडेम गावाजवळ आज ही दुर्घटना घडली. हे सर्वजण नदीत मासेमारी करत असताना आलेल्या जोरदार लाटेने वाहून गेले. 20 दिवसांच्या उपोषणानंतर सफदरजंग रुग्णालयात दाखल असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सलाईन वा इतर द्रवरूप तसंच अन्य कोणतेही औषधोपचार घ्यायला नकार दिला असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. वांगचुक यांच्या आरोग्यविषयक स्थितीवर सतत देखरेख ठेवली जात असून त्यांचं समुपदेशनही केलं जात असल्याचं रुग्णालय प्रशासनानं कळवलं आहे. नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत वांगचुक हे गेले 20 दिवस नवी दिल्लीत जंतर मंतर इथं बेमुदत उपोषणाला बसले होते. उपोषणामुळे वांगचुक यांची प्रकृती खालावल्यानं पोलिसांनी त्यांना सकाळी रुग्णालयात दाखल केलं. दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवल्याचं पोलिसांनी सांगितलं. वांगचुक यांच्या परवानगीशिवाय त्यांच्यावर कोणतेही उपचार केले जाऊ नयेत अशी विनंती वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी केली आहे. दरम्यान वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर काही वेळातच काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी वांगचुक यांना धक्काबुक्की केली तसंच आंदोलकांनाही मारहाण केली असा आरोपही दिपके यांनी केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ कुमार सप्तर्षी यांचं आज संध्याकाळी पुण्यात निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. 21 ऑगस्ट 1941 रोजी जन्मलेल्या कुमार सप्तर्षी यांनी नोव्हेंबर 1976 युवक क्रांती दल या संघटनेची स्थापना केली. देशात आणीबाणी लावण्यात आल्यानंतर पहिले 3 महिने त्यांनी भूमिगत राहून काम केलं. त्यानंतर 16 महिने त्यांना येरवड्याच्या तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आलं होतं. 1977 त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला आणि पुढच्या वर्षी अहमदनगर शहराचे आमदार म्हणून ते निवडून आले. 15 ऑगस्ट 2002 रोजी युवक क्रांती दलाची पुनर्स्थापना केल्यानंतर या संस्थेचे अध्यक्ष तसंच महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. 72 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. त्यातली नायिकेची भूमिका करणारी यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत परीक्षक मंडळानं पुरस्कारांची माहिती दिली. 2024 प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठी हे पुरस्कार आहेत. ब्रह्मयुगमसाठी मामुटी आणि चंदू चॅम्पियन या चित्रपटातल्या भूमिकेसाठी कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विभागून जाहीर झाला. प्रसिद्ध गायक संगीतकार सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचं पारितोषिक योगेश देशपांडे यांना मिळालं तर सर्वोत्कृष्ट ग्राहकगायकाचा पुरस्कार घरत गणपतीसाठी अभय जोधपूरकरला मिळाला आहे. मराठी चित्रपट विभागात पहिला पुरस्कार परेश मोकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाला मिळाला. नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटानं पटकावला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत युरोपमधील प्रतिस्पर्धी संघ फ्रान्स आणि इंग्लंड आज रात्री मियामी स्टेडियमवर तिसऱ्या स्थानकासाठी म्हणजेच कांस्य पदकासाठी संघर्ष करतील. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार 5:30 सुरु होईल. उद्या रात्री न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिना आणि स्पेन एकमेकांशी भिडतील. हा सामना भारतीय वेळेनुसार 12:30 सुरु होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. खासगी कंपनीनं विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातल्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला लोकसभा सभापतींची मंजुरी. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं पुण्यात निधन.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370, मुक्काम, पोस्ट बोंबिलवाडी, मामूटी, कार्तिक

आयन यामी गौतम यांचा सन्मान आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत तिसऱ्या स्थानासाठी आज मध्यरात्री फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2024 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर म्हायती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2024. येयात, सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

तुम्ही ऐकता आकाशवाणी पणजी केंद्राचा हो म्हादय चॅनल 233.19 म्हणल्या 1287 किलोहर्ट्सांचेर. इश्टानो आता स्टुडिओन वेळ झाला असा 8:17 आणि आयची ही सभा मुखार व्हरतना मुखार तुमकां ऐकूंक येता हिंदी फिल्म म्युझिक ही कार्यावळ.

इष्टांनो, तुम्ही घेता भादे चॅनल आणि भादे चॅनलच्या ह्या क्षणात तुम्ही ऐकतात हिंदी फिल्म संगीताची ही कार्यावळ. स्वरमाऊली लता मंगेशकरांनी मखमली आवाजाचे धनी तलत महमूद ज्यांना दोघे एक कलाकार एकटा येतात त्यांना संगीताचे एक अमर काव्य तयार जाता. ऐकूया लता मंगेशकर आणि तलत महमूद यांचं हो अप्रतिम मेघ ह्या मुखावल्या गीतांना.

आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचेर तुम्ही ऐकता हिंदी फिल्म संगीताची ही कार्यावळ आणि ऐकूया ना आता ह्या कार्यावळीत मुखार ऐकूया लता मंगेशकर आणि मन्ना डे हांचो हो मुखावलो जोड आवाज.

0: क्रिस्टानो ह्या हिंदी फिल्म गितांच्या कार्यावळींतल्यान हांव तुमची रजा घेता. तर हाच्या मुखार तुमकां आयकुपाक मेळटले समाचार संध्या बरोबर 8 वरां जावन 45 मिनटांचेर, 9 वरांचेर न्यूज एट 9, तशेंच 9:15 स्पॉटलायट, 9:30 करंट अफेर्स आनी ताच्या उपरांत संगीताची राष्ट्रीय कार्यावळ. आतां तो पर्यंत आयकत रावात समाचार संध्या महादेव चॅनलाचेर.
1: आकाशवाणी से समाचार संध्या के साथ मैं जया भारती.

तुम्ही ऐकता आकाशवाणी पणजे केंद्राचो हो म्हादय चॅनल 233 एक मिनिट म्हणल्या 1287 किलोहर्ट्झांचेर आणि इश्टानो बरोबर 10 वरांचेर आता तुमकां ऐकूपाक मेळटल्यो संगीताची राष्ट्रीय कार्यावळ. ऐकत रावात म्हादय चॅनल.

गुड मॉर्निंग। हाँ माइक टेस्टिंग फ्रॉम महादेव स्टूडियो।